ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:57 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमची आजची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद शके 1948 अर्थात 23 ऑगस्ट 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जुना ग्रंथ आहे याविषयी कोणाचंही दुमत नाही. मात्र जुना म्हणजे किती जुना याविषयी मतभेद होऊ शकतो. तसंच अन्य वैदिक साहित्य नेमकं कोणत्या काळातलं या प्रश्नाचा विचार करताना मतभेद होऊ शकतात. मात्र ह्या साहित्याच्या आधारे प्राचीन भारताच्या धार्मिक सांस्कृतिक इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करता येतो. त्या दृष्टिकोनातूनच पाश्चात्य अभ्यासक वैदिक साहित्याचा सुमारे गेली 200 वर्ष अभ्यास करतायत. भारतीय विचारवंतांच्या वेदविषयक दृष्टिकोनाचा विचार करताना आपल्याला त्यामध्ये स्पष्ट असे दोन प्रवाह दिसतात. एक वेदानुयायी लोकांचा आणि दुसरा वेदविरोधी विचारांचा. वेदानुयायी विचारवंतांना आस्तिक आणि वेदविरोधी विचारवंतांना नास्तिक असं संबोधलं जातं. चार्वाक जैन आणि बौद्ध विचारवंत नास्तिक या शब्दांनी ओळखले जातात. तर वेदांत मीमांसा न्याय इत्यादी दर्शनांचे विचारवंत आस्तिक म्हणून परिचित आहेत. भारतीय विचारवंतांमध्ये ज्याप्रमाणे वेदप्रामाण्य ही कल्पना दिसते तशीच एक दुसरी कल्पना आढळते ती म्हणजे प्रमाण वेदत्व. या शब्दाचा अर्थ असा की आपल्याला जो ग्रंथ प्रमाण वाटतो त्याला वेद मानणं. उदाहरणार्थ भगवद्गीता हा ग्रंथ अनेकांना प्रमाणभूत वाटतो, त्याविषयी फार आदर वाटतो. वस्तुतः भगवद्गीता महाभारत या ग्रंथाचा भाग आहे, तो ग्रंथ वेदाचा भाग नाही. मात्र लोकांमध्ये महाभारताविषयी सुद्धा इतकं प्रेम आणि आदर आहे की काही लोक महाभारताला सुद्धा वेद मानतात. महाभारत म्हणजे पाचवा वेद अशा स्वरूपात महाभारताचा स्वीकार केला जातो. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येणाऱ्या शब्दांमध्ये इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु असे शब्द आहेत, म्हणजे भगवद्गीतेला इथे उपनिषद म्हणून वर्णिलं आहे. उपनिषदांचा समावेश वैदिक ग्रंथात असल्यामुळे भगवद्गीतेचा समावेश वैदिक साहित्यात केला गेलेला इथे दिसतो. काही अभ्यासकांना शंकराचार्यांविषयी खूपच आदर असतो, त्यामुळे शंकराचार्यांनी रचलेल्या स्तोत्रांनाही ते वेद मानतात आणि त्या स्तोत्रातील वाक्य वैदिक वाक्य म्हणून उद्धृत करतात. यामागची भूमिका प्रमाण वेदत्वाची आहे, म्हणजे आपल्याला जे प्रमाण वाटतं आदरणीय वाटतं ते वेदच आहे असं ते मानतात. भारतीय विचारवंतांच्या वेदविषयक आदराच्या भावनेतून निघणारा आणखी एक विचार म्हणजे सर्व काही वेदात आधीच्या काळापासून आहे असं मानणं. सर्व वेदात प्रसिद्धती या वाक्यात त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. सर्व विचार वेदात असल्यामुळे नवीन लागणारा कोणताही शोध वेदकाळात अस्तित्वात होताच असं ते मानतात. त्यामुळे ॲटम बॉम्ब, दूरदर्शन यासारख्या कल्पनांचं मूळ त्यांना वेदातच दिसतं. वेदविषयक अत्यंतिक श्रद्धेमुळे हे सर्व विचार अस्तित्वात आले आहेत ही गोष्ट सहज लक्षात घेण्याजोगी आहे. मात्र वेदविषयक तटस्थ भूमिकेतून चिंतन करणाऱ्या अभ्यासकाला या सर्व विचारांचा परामर्श घ्यावा लागतो. तसंच धर्मनिहाय दृष्टिकोनातून सुद्धा या विचारांचं महत्व अभ्यासकांनी लक्षात घेतलं पाहिजे.
1: श्रोते हो, आत्ताचं पण वैदिक साहित्याची विचारधारा याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थेटे यांचं चिंतन ऐकलं. वाचन केलं होतं गौरी लागू यांनी आणि ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा
5: आणि शुभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
7: विक्रांत शिलाई मशीन
8: तुमचा जीवनभरचा साथी.
1: श्रोते हो, उद्या माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन

एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत.
1: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेनी विचार केला ना, कारण मला असं वाटतं की एक किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचा जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16 हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. नशामुक्ती अभियानात युवकांची मदत महत्वाची असून त्यांना यामध्ये सैनिक म्हणून पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल. या लढाईत अंतिम विजय आपलाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नशामुक्त नवी मुंबई कार्यक्रमात कॅम्पस कनेक्ट अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भावी

पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्यासाठी आपली लढाई सुरू आहे आणि म्हणून नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्वाची आहे. कुठेही आपल्याला नशेची साखळी दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्याने विद्यार्थिनीशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे असं गांधी म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे आदी यावेळी उपस्थित होते. 100वं मराठी साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी सामंत यांनी काल प्रत्यक्ष संवाद साधला. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर आणि महत्व वाढवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं पाटील म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष योगेश सोमण आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. जगभरात टाकाऊ वस्त्रांच्या विल्हेवाटीची समस्या मोठी आहे, यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं नवी मुंबई महानगरपालिकेशी पुनर्प्रक्रियेबाबत करार केला आहे. तसाच करार राज्यातल्या इतर महानगरपालिकांबरोबर करण्याची सूचना संबंधित समितीला केली जाईल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी सांगितलं. सीबीडी बेलापूर इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र हे स्वच्छतेचं प्रतीक आहे. जगात आज अपसायकल रिसायकल यांचं चक्रीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे. हे केंद्र पूर्ण यशस्वी झालं तर दुसऱ्या जागेवर असाच प्रकल्प राबवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. क्लॉरफिनरामाइन, मॅलेट आणि फिनिलफ्राईन हायड्रोक्लोराईड या द्रव्यांच्या निश्चित मात्रेतील मिश्रणातून तयार केलेल्या सर्व प्रकारच्या औषधांचा 4 वर्षांखालील बालकांसाठी वापर करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वेष्टनावर आणि आतील पाकिटांवर तसंच जाहिरातींमध्ये त्याच्या वापरावरील निर्बंध ठळकपणे दर्शवावेत असे आदेश आरोग्य मंत्रालयानं उत्पादकांना दिले आहेत. अशा प्रकारची औषधं 4 वर्षांखालील मुलांसाठी घातक ठरू शकतात. या औषधांना अन्य पर्याय उपलब्ध आहेत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकाचं प्रशासकीय नियंत्रण आता थेट तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. माओवाद्यांनी आता आपलं लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवलं असून समाजानं याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे असा गंभीर इशारा नक्षलवादाचा अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांनी दिला. संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी, कामगार आणि आदिवासींचं हत्यार म्हणून वापर केला असं ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या देवर्षी नारद माध्यम पुरस्कार सोहळ्यात ते काल पुण्यात बोलत होते. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्रसाद
यांच्या हस्ते, ज्येष्ठ संपादक श्रीधर लोणी, पत्रकार मयुरेश

0: प्रभुणे आणि अंजली खमितकर यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांना जाहीर झाला आहे. रोख 10,000 रुपये, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या सोलापुरात पुरस्कार सोहळा होईल अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरच्या अध्यक्ष पद्मकर कुलकर्णी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये काल कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. कांद्याला प्रतिक्विंटल 2,000 रुपये भाव मिळेल अशा पद्धतीने योजना लागू करावी, नाफेड आणि NCCF मार्फत होणारी कांदा खरेदी बंद करून याची परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी यासह 8 ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. या ठरावांची दखल न घेतल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतर देखील पोलीस दलातच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारी देखील त्यांच्या बरोबरच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृहविभाग करेल. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी NTS ऍपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. श्री क्षेत्र औसा इथल्या श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पीठाधिपती सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पत्नी लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचं काल हैदराबाद इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. आज दुपारी औसा इथं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिव शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज पिंपरीत होणार आहे. झारखंड आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीत हॉकी झारखंडनं हॉकी मध्य प्रदेशचा शूटआउटमध्ये 2-1 असा पराभव केला. हवामान. आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचं जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
4: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.

श्रोते हो अवश्य ऐका आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम 7:50 आणि आयुर्विश्व हेल्थ केअर आज सकाळी 8:15 रुचिरा मसाले खवैयेगिरी 8:40 चिंतन हाच चिंतामणी सकाळी 10:50 जितेंद्र घोडके सराफ आणि 7:25 अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून

श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर 02132562624 तेव्हा जरूर फोन करा. आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 23 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात जनहित याचिका या विषयाची माहिती।
1: कोल्हापुरातील सार्वजनिक ठिकाणातील शौचालयांचे समस्या हा पहिला विषय। या संदर्भात सुमोटो पीएल कोल्हापूर सर्किट बेंचने दाखल केलेली आहे।
0: तेव्हा अवश्य ऐका ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
2: श्रोते हो हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र अशोक कारंडे। भात आणि भुईमूग पिकातील रोग नियंत्रण याविषयी आपले प्रश्न आणि शंका आपण त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमात येत्या मंगळवारी अर्थात 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत। फोन नंबर 02-31-265-26-24। तेव्हा आपले प्रश्न आणि शंका हॅलो किसान या कार्यक्रमात जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो यानंतर 7:25 मिनिटांनी अभिजात मराठी आपली मराठी।

श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा ही

0: अटकेपार मराठा साम्राज्यात व्यापार उदीम आणि देवाणघेवाणीची भाषा होती. कुठलीही भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी असते तेव्हा तिचं महत्व अधिकच वाढतं. मराठी विश्वकोशाच्या खंडात मराठीतूनच अनेक बाबींची माहिती उपलब्ध होते हे आपण मागील भागात ऐकलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होतो हे जाणून घेऊया. यासाठी आपल्याकडे डॉक्टर जगतानंद भटकर, विद्याव्यासंगी सहाय्यक, वाई जिल्हा सातारा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयातून आलेले आहेत. सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
1: सर्वांना नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा याचा संबंध कसा बघावा, म्हणजे मुलांना याचा उपयोग कसा होतो अभ्यास करताना, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: मराठी विश्वकोश हा सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठीचा मूलभूत संशोधनाचा विषय आहे, संहिता आहेत. शासनाकडून जे कोश किंवा जे काही ग्रंथस्वरूप कार्य केलं जातं ते मुख्यतः स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून केलं जात नाही, त्या कामाचं अंगता स्वतः एक स्वरूप असतं. मराठी विश्वकोशाचं जे एकूण लेखन स्वरूप आहे ते मानवी मनाला स्पर्श करतील असे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत, अग्नी विज्ञान तंत्रज्ञानातले सुद्धा आणि मानवीय विद्येतले सुद्धा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. त्यामुळे हे सगळ्या विषयांचं मूलभूत संशोधन करून लेखन केलं असल्यामुळे हे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि त्या उपयुक्ततेच्या मागे गोष्ट अशी आहे की हे त्या त्या तज्ज्ञांकडून लिहिलेलं आहे, त्या त्या अधिग्राह्य संदर्भ ग्रंथातून लिहिलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या ज्या सर्व पातळी आहेत त्या सर्व पातळ्यांवरती या मराठी विश्वकोशाचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग होऊ शकतो.
0: सर, बरेचसे विद्यार्थी हे मार्गदर्शक पुस्तकं, इंटरनेट, यूट्यूब किंवा त्यांच्या नोट्स असतील, काही क्लासेस असतील, असे अनेक मार्ग म्हणजे उपयोगी असतात त्यांना आणि त्याचा ते वापर करत असतात. मग विश्वकोशाची अशी वेगळी गरज काय आहे?
1: आज माहितीची कमतरता नाही आहे.
0: बरोबर,
1: तुम्ही ज्या पद्धतीची सगळे माध्यमं सांगितली त्या सगळ्या माध्यमांमध्ये माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या माहिती ची अधिग्राह्यता काय आहे, त्या माहितीची विश्वसनीयता काय आहे, ती माहिती आली आहे कुठल्या संदर्भाने, हे विषय महत्वाचे आहेत. विश्वकोशात मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ही सगळी माहिती मी आधी सांगितल्याप्रमाणे जी तज्ज्ञ लेखन आहे, त्याचं समीक्षण आहे, त्याची संपादकीय प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेमधून ही माहिती वाचकांसमोर प्रकाशनात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे विश्वकोशामध्ये साधारणतः प्राथमिक संदर्भाची 80,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. प्रत्येक विषयावरचे जे प्राथमिक संदर्भ ग्रंथ आहेत ते आता त्या ग्रंथांच्या आधारे मराठी विश्वकोशांमधल्या माहितीचं, नोंदींचं लेखन केलं जातं. त्यामुळे आजच्या ज्ञानाच्या या प्रस्फुटामध्ये जी माहिती विद्यार्थ्यांसमोर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्यातून नेमकी माहिती आपण कुठली घ्यावी आणि कुठल्या माहितीवर विश्वास ठेवून त्याचा नीट अभ्यास करावा हा विषय आहे. तो जो हा प्रश्न आहे हा प्रश्न मराठी विश्वकोश सोडवण्यास मदत करते. मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली माहिती ही विश्वसनीय आहे, विश्वसनीय संदर्भांच्या आधारे निर्माण केलेली आहे आणि तज्ज्ञ लेखकांकडून आलेली आहे, त्यामुळे आजच्या या काळात तिची उपयुक्तता या पद्धतीची आहे.
0: सर, विश्वासार्हता ह्या महत्वाचा मुद्दा इथे येतो असं तुम्ही म्हणताय, तर विश्वकोशाचा उपयोग करताना मग कोणकोणत्या पातळीपासून त्याचा उपयोग करता येईल असं उदाहरण देऊन सांगा जरा.
1: सातारा जिल्हा पोलीस भरती अशी एक पोलीस भरतीची प्रक्रिया आमच्या परिसरात चाललेली होती. तर आम्ही जेव्हा संपादक म्हणून बाहेर फिरतो तेव्हा आमच्या चटकन काही गोष्टी लक्षात येतात. एका पुस्तक विक्रेत्याकडे सातारा जिल्हा माहिती असं पुस्तक छोटंसं आम्ही बघितलं आणि त्या पुस्तक उघडून बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली सातारा जिल्हा अशी नोंद आहे. काही संचालकांनी, स्पर्धा परीक्षकाच्या मार्गदर्शकांनी ते आहे तशी माहिती घेऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते विद्यार्थ्यांना विकलं. आणि मी त्यांना विचारलं की याची विक्री होते का, तर ते म्हणाले प्रचंड प्रमाणात होते. मराठी विश्वकोशाची जी पोहोच आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे, परंतु ती अधिक वाढावी. त्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालं पाहिजे की मराठी विश्वकोशामध्ये या पद्धतीची माहिती असते. म्हणजे काय, तर सातारा जिल्हा पोलीस भरती ही स्थानिक पातळीवरची परीक्षा आहे. याशिवायही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. याशिवायही अनेक अर्थशास्त्रांच्या किंवा भूवैज्ञानिकांच्या, वैज्ञानिकांच्या परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांसाठी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता

0: आहे मराठी भाषेमध्ये विज्ञानविषयक लेखन फार कमी झालेलं आहे इतर संदर्भ ग्रंथांच्या दृष्टीने, परंतु ते मराठी विश्वकोशात झालेलं आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयांच्या परीक्षा केंद्रीय पातळीवर होतात, तर त्या विषयांसाठी उपयुक्त मराठी माध्यमाचं जे आपल्याला एक भाषिक संसाधन म्हणतो ते मराठी विश्वकोशात उपलब्ध आहे. त्यामुळे या तीनही ज्या पातळ्या आहेत या पातळ्यांवरती मराठी विश्वकोशाचा वापर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल असा मला विश्वास आहे.
1: सगळीच माहिती विश्वकोशामध्ये मुलांना तर उपलब्ध होतच असेल आणि त्याचा त्यांनी वापर करावा. मग यासाठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला वाटतं का, म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या?
0: मराठी विश्वकोश हा गेल्या 6 ते 7 वर्षापासून संकेतस्थळांवरती प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि तो गुगलच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो, उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, त्या घटकांचा शोध त्यांनी जर मराठी विश्वकोशाच्या दृष्टीने घेतला तर त्यांना हे संकेतस्थळावर मोफत सगळी सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचे जे विक्री केंद्र आहेत त्या विक्री केंद्रांवरती मराठी विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत, अगदी माफक किमतीमध्ये ते खंड उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर आपला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमधली जी माहिती आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषायुक्त अधिक सहसंदर्भ करायची असेल तर त्यांना या पद्धतीनं ते उपयुक्त ठरू शकते.
1: खूपच छान. सर, एमपीएससी किंवा यूपीएससीच्या परीक्षा जेव्हा मुलं देतात तर मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनासाठी त्यांना विश्वकोशाचा उपयोग कसा होतो?
0: हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय ती माहितीची करतोय की विश्वकोशामध्ये ही माहिती आहे का. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात एखादा व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, एखादं शहर आहे, तर हे एक उत्तर मिळेल. परंतु अलीकडे ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचं स्वरूप हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भातून पुढे जातं. निबंधात्मक स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांचा कस तिथे लागतो की त्यांना ज्या पद्धतीचं उत्तर लेखन करायचं आहे मग त्या उत्तर लेखनाचं स्वरूप काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं लेखन आपण आधी फक्त सांगतोय की सहसंदर्भ झालाय, पण त्या विश्वकोशाच्या लेखनाचं स्वरूप सुद्धा एक आहे. म्हणजे उत्तर लिहिताना किंवा ती नोंद लिहिताना आम्ही जो एक आराखडा तिथे बाळगतो तो असा की त्याची त्या शीर्षकाची व्याख्येयता काय आहे, प्रारंभिक स्वरूप काय आहे, त्याची उत्पत्ती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे सगळे घटक असतील म्हणजे कालानुक्रम असेल, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचे संशोधन असतील, याचा एक क्रम आम्ही मांडतो त्या नोंदीमध्ये. आणि शब्दसंख्येला कमीत कमी शब्दसंख्येमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आशय आणि विशेषतः आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या कमी शब्दात चांगल्या पद्धतीने मांडता येवो असा आमचा त्या मराठी विश्वकोशाच्या लेखनाचा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर मराठी विश्वकोशाच्या या लेखन पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट फार उपयुक्त ठरेल. म्हणजे उतारांची मांडणी कशी असली पाहिजे, आपण त्या शीर्षकाचा शेवट कसा केला पाहिजे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे उत्तरामध्ये ते आपण कुठल्या दिशेनं मांडावं म्हणजे त्या परीक्षकाच्या लक्षात येईल, हे मुद्दे विश्वकोशांच्या वाचनातून विद्यार्थ्यांना लक्षात येऊ शकतात.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती अगदी तयार मिळते, एखाद्या विषयाची सगळीच माहिती आणि ती कशी मांडावी किंवा एका पाठोपाठ कसं येतंय हे सगळं त्यांना त्या विश्वकोशाच्या माहितीत मिळू शकतं. सर, आता ह्या विश्वकोशीय नोंदींचा आराखडा विद्यार्थी आपल्या उत्तरासाठी प्रत्यक्षात कसा वापरू शकतो याविषयी जरा सांगा.
0: हा, ही स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती कष्टाची आणि मेहनतीची बाब आहे.
1: बरोबर.
0: त्याच पद्धतीने मला हे सांगायचं असं आहे की मराठी विश्वकोशामध्ये आपण आधीही खूपदा चर्चा केली आहे की प्रचंड प्रमाणात लेखन झालेलं आहे, प्रचंड विषयांवरती लेखन झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आधी त्यांचा निश्चित व्हावा, तो त्यांनी अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्या अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आलेले आहेत आणि त्या घटकांवरती अभ्यास करताना आपण म्हणजे असं म्हणता येईल की बाहेर ज्याला आपण व्यावसायिक स्पर्धा परीक्षांची पुस्तकं विद्यार्थी सहज विकत घेतात त्यांनी घ्यावी न घ्यावी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम आणि त्यांच्यावर त्यांना मिळालेली पुस्तकं याच्यामध्ये काही विश्वसनीयतेचं तारतम्य आहे का, त्याला संदर्भांची खोली आहे का, हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी विश्वकोशाच्या नोंदी वाचल्या पाहिजे. त्या नोंदींची मांडणी काय हे तर मी आधी सांगितलंय, परंतु त्या मांडणीला जी काही सहसंदर्भता आहे ते आपल्या जवळच्या पुस्तकांमध्ये आहे का, की आपण

0: कशा पद्धतीची उत्तरं लिहिणार आहोत याचा पडताळा त्यांनी सातत्याने केला पाहिजे. आणि फार छोटी गोष्ट आहे, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे, त्यामुळे तो पूर्ण वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असणारा विषय आणि त्या विषयावर आलेल्या नोंदी ह्या तुम्हाला सहजपणे विश्वकोशात पाहता येऊ शकतात.
1: सर, मराठी माध्यमातून आता परीक्षा काही विद्यार्थी देतात यूपीएससीच्या देखील, तर मग त्यांना विश्वकोशाचं महत्व विशेष असं काय जाणवत असेल?
0: माझ्या दृष्टीने हा सुद्धा बऱ्याचदा मागे राहिलेला विषय आहे की मराठी माध्यमातून परीक्षा देत असताना आपल्याला भाषेचा वापर किती चांगल्या समर्पक पद्धतीने करता येईल. अनेकदा मी माझ्या अनुभवात असं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की आम्हाला मराठीचं लेखन करत असताना उपयुक्त परिभाषा सापडत नाहीत, त्या पद्धतीचं लेखन नसतं. जसं की आता आपण जर यूपीएससी सारख्या परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे विषय घटक आहेत ते विज्ञानाशी, अर्थशास्त्रांशी, अशा विषयांशी निगडीत असतात, तर त्या विषयाची मराठी परिभाषेत लेखन फारसं आढळत नाही. विशेषतः मराठी विश्वकोशाने मात्र मराठी परिभाषेतून लेखन केलेलं आहे. परीक्षकांना, पुढच्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेला मराठी माध्यमातून हा विद्यार्थी लिहितोय परंतु हा मराठी परिभाषेसह लिहितो, व्यवस्थित लिहितो, हे लक्ष देण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या परिभाषेचा फार मोठा उपयोग या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण मराठी विश्वकोशाची स्पर्धा परीक्षांसाठीची उपयुक्तता यावर बोलतो आहोत. विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासक्रम आणि विश्वकोशातली माहिती याची पडताळणी करण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या स्वतंत्र दोन वेबसाईट आहेत. एक मराठी विश्वकोशाची जी प्रथमावृत्ती आहे त्या प्रथमावृत्तीची वेबसाईट विश्वकोश -marathi.maharashtra.gov.in अशी आहे. संकेतस्थळ मराठी विश्वकोशाचं आहे ते marathiviswakosh.maharashtra.government.in अशा पद्धतीनं आहेत. तर या दोन संकेतस्थळावर मराठी विश्वकोशाची सगळी सामग्री, सगळे जे 20 खंडांची संहिता आहे आणि शिवाय आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या अद्ययावत केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
1: मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा यांचा संबंध आम्हाला उलगडून दाखवला, त्याचं महत्व सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi2100@gmail.com या ईमेलवर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या अपेक्षा, उत्तर यांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून। श्रोतेहो सकाळचे 8:40 आणि 20 सेकंद झाली आहेत। श्रोतेहो माफ करा, सकाळचे 7:40 आणि 20 सेकंद झाली आहेत।

श्रोतेहो, ही होती किशोरी अमोणकर यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं किशोरी अमोणकर यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, ही होती लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7:50 झाली आहेत.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर,
2: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: श्रोत्या नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. तुमच्याशी बोलायचंच आहे पण त्याआधी आयुर्विश्व मध्ये अनेक रुग्ण येत असतात, आपण त्यांचे अनुभव ऐकतोय. आता ही केस कोणाची बघूया, कोण आपल्याशी बोलताय.
7: मी पौर्णिमा रमेश धू राहायला नाशिक मध्येच. मला 5-6 महिन्यापूर्वी थोडासा उठायला आणि बसायला खूप त्रास व्हायचा, स्नायूंचा पण आणि हाडांचा पण. पण आता जेव्हा FM मी डॉक्टर विश्वास घाटगे यांची जेव्हा आयुर्विश्व हेल्थ केअर मार्फत जी माहिती मिळाली, त्यांचं रुग्णांवरचे जे उपचार ऐकले ते बरे होतात, त्यामुळं मी पण गेली नाडी परीक्षणाने. मला त्यांनी काही औषधं दिली, काही काळे दिले, त्यात मला आता फरक जाणवायला लागला आणि दुसऱ्या तिसऱ्या फेरीनंतर मला खरोखरच खूपच आराम वाटतोय. खूप

0: आभारी आहे आयुर्विश हेल्थ केअर बाबत आणि डॉक्टर विश्वास गाडगे यांचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: सर, आताच आपण पौर्णिमा म्हणून तुमच्या पेशंट ज्या आहेत नाशिकच्या, त्यांची ही केस ऐकली. सांधेदुखी रिलेटेड आता त्यांचे सगळे त्रास आहेत, तर काय सांगाल या केस?
2: येस, म्हणजे सर्वप्रथम मी पौर्णिमा ताईंचं मनपूर्वक आभार मानेन. इतका छान अभिप्राय त्यांनी दिलाय आयुर्विश हेल्थ केअर साठी. ताईंच्या बाबतीमध्ये असं होत होतं की सततची सांधेदुखी ही त्यांची मेनली तक्रार होती. वजन कमी झालं होतं, खूप प्रमाणात विकनेस आला होता आणि त्यासाठी त्या म्हणजे वेगळ्या डॉक्टरांना भेटल्या, काही कन्सल्टेशन केलं, काही वेळेस रक्त तपासण्या पण केल्या, पण योग्य निदान होत नव्हतं आणि थकवा किंवा सांधेदुखी जात नव्हती. त्यांच्या सांगण्यामध्ये येत होतं बऱ्याचदा की कामकाज केल्यानंतर किंवा त्यांच्या सर्व्हिस रिलेटेड काही दगदग झाली तर त्यांनी त्यांना थकवा खूप येत होता किंवा सांधेदुखीचे कंबरदुखी पायदुखीचा त्रास त्यांना मेनली होत होता आणि त्याचा परिणाम थोडासा वजनावर प्रकृतीवर पण झालेला दिसून येत होता. खरं तर या ठिकाणी ब्लड टेस्ट केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की त्यातूनच निदान करण्याचा प्रयत्न केला तो, पण ताईंच्या बाबतीत ब्लड टेस्ट नॉर्मल होते आणि त्यामुळे त्या नाडी परीक्षे संदर्भात भेटायला आल्या होत्या. नाडी परीक्षेद्वारे लक्षात आलं की अस्थिधातू क्षय बऱ्याच प्रमाणात आहे, वातवृद्धी आहे आणि धात्वाग्नी मांद्याचा परिणाम शरीरावर झाल्यामुळे प्रकृती खावली आणि त्याचबरोबर सांधेदुखी सारख्या तक्रारी उत्पन्न झाल्यात. तर या ठिकाणी नाडी परीक्षा ही उत्तमरित्या मार्गदर्शक ठरली. त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केल्यानंतर ताईंच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली, सांधेदुखी पूर्णतः थांबलेली आहे आणि वजनात पण चांगल्या प्रकारे सुधारणा झाली.
1: श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. सो डॉक्टर, तुम्ही सांगताय पौर्णिमा ताईंच्या केस बद्दल आणि ब्लड टेस्ट वगैरे सगळं करून सांधेदुखीचा त्यांचा जो आजार होता त्याच्यावर मग आयुर्विश्व मध्ये काय उपचार केले?
2: बऱ्याचदा सांधेदुखी म्हणल्यानंतर ब्लड टेस्ट केल्या जातात, एक्सरे केला जातो, पण त्या गोष्टी सुद्धा जेव्हा नॉर्मल होतात तेव्हा फक्त मल्टीव्हिटॅमिन्स दिल्या जातात, पण त्यांनी काही सांधेदुखी जात नाही.
1: ओके,
2: या ठिकाणी नाडी परीक्षा ही नक्कीच मार्गदर्शक ठरते. बऱ्याचदा या प्रकारच्या सांधेदुखीच्या तक्रारी ह्या वातदोषाशी निगडीत असतात, त्याचं निदान आपल्याला नाडी परीक्षेद्वारे करता येतं आणि त्यासाठी गेली 13 वर्ष जे आयुर्विश्व हेल्थ केअर संस्थेने संशोधन केलेलं आहे त्या संशोधित औषधांचा वापर केल्यानंतर ताईंसारख्या केसेसमध्ये भरपूर प्रमाणात इम्प्रुव्हमेंट होताना दिसून येते. त्यामुळे अमवाद, संधिवाद, गुडघेदुखी, कंबरदुखी सारख्या केसेसमध्ये नक्कीच नाडी परीक्षा फलदायी ठरू शकते.
1: सो नेहमी तुम्ही जे सांगतात की कारणापेक्षा मुळावरती उपचार केले तर नक्कीच रुग्णांना फरक पडतो, अशीच ही केस होती. श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून.
5: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
6: मग चालतंय की?
7: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.

श्रोते हो, हे होती अजित कडकडे यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची भक्तिरचना. संगीत केदार प्रभाकर यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: नमस्कार श्रोते हो, रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मी तुमची खवय्या मैत्रीण दीपशिखा। तर श्रोते हो, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ, खमंग पदार्थ घरोघर केले जात आहेत। एकंदरीतच सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। नुकताच आपण नागपंचमीचा सण साजरा केलेला आहे आणि आता आपण सर्वांना वेध लागलेले आहेत ते नारळी पौर्णिमेचे, रक्षाबंधनाच्या सणाचे। या निमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। घरोघर नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे नारळी भात। वेगवेगळ्या पद्धतीनं हा नारळी भात केला जातो। तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीनं हा नारळी भात कसा करायचा हे आज आपण आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेणार आहोत। तर यासाठी लागणारं साहित्य नोंद करून घ्या। एक कप बासमती तांदूळ, तांदूळ अखंड असा

हवेत तुमच्या आवडीनुसार इतर कोणत्याही प्रकारचे अखंड तांदूळ तुम्ही घेऊ शकता. 2 ते 3 चमचे साजूक तूप, 2 कप खोवलेला ओला नारळ, 1.5 कप गूळ आणि 1 मोठा चमचा वेलची पावडर. सजावटीसाठी बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि काजूचे तुकडे. नारळी भात करायचा कसा आहे बघूया. सुरुवातीला तांदूळ पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि भिजत ठेवायचे आहेत. 1 15 ते 20 मिनिटं हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. यानंतर गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे. गॅस बारीक करायचा आहे. या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप विरघळल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ पाण्यातून काढून घालायचे आहेत आणि हे तांदूळ अतिशय सावकाश परतून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने परतले की हे तांदूळ मोडत नाहीत, त्यामुळे हलक्या हाताने हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत जेणेकरून हे तांदूळ कोरडे होतील. आता दुसऱ्या गॅसवर एका भांड्यामध्ये 2 कप पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हे गरम केलेलं पाणी या कढईतल्या तांदळामध्ये घालायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवून हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. या तांदळामध्ये थोडं पाणी राहिल्यानंतर गॅस बारीक करून ही कढई झाकायची आहे आणि याला एक छान वाफ द्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं चांगली वाफ दिल्यानंतर हा तांदूळ आतून शिजून येतो आणि मोकळाही राहतो. आता ही कढई बाजूला ठेवायची आहे. यानंतर दुसरी कढई गॅसवर गरम करून घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. याच्यामध्ये 2 कप खोवलेला ओला नारळ जो घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1.5 कप किसलेला गूळ जो आपण घेतलाय तो घालायचा आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. गूळ आणि खोबरं हे एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर घालायची आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर आपण जो भात शिजवून घेतलेला आहे मध्यम आचेवर गॅस ठेवून हा भात पुन्हा एकदा गरम करायचा आहे. याच्यामध्ये हे गूळ खोबऱ्याचं जे मिश्रण केलेलं आहे ते वरून घालायचं आहे. हलक्या हाताने ते परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं या सगळ्या मिश्रणाला एक छान वाफ द्यायची आहे. यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण तसंच ठेवायचं आहे जेणेकरून ती वाफ त्यामध्ये मुरते. अशा पद्धतीनं तयार होईल आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. हा नारळी भात सर्व करताना म्हणजे खायला देताना याच्यावर बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि काजूचे तुकडे यांनी सजावट केली की हा नारळी भात स्वादिष्ट आणि प्रेझेंटेबल सुद्धा बनतो. तर अवश्य अशा प्रकारे या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं नारळी भात करून पहा आणि आम्हाला आठवणीनं कळवा कसं झालं होतं ते. श्रोते हो, श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल असते, सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं आणि श्रावण महिना खास करून ओळखला जातो उपवास आणि उपासनेसाठी. तर उपवास हा आपल्या खवय्यांसाठी खास असतो, तर भाजके उपास खास करून या महिन्यात केले जातात. कारण म्हटलं जातं ना की आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. तर आपल्या या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची ऋतुमानानुसार जी आखणी केलेली आहे तर त्यानुसार आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. खवय्या श्रोत्यांच्या दृष्टीनं उपवासाला जास्ती महत्व आहे. खास करून भाजक्या उपवासासाठी उपयुक्त असणारा पदार्थ कसा करायचा हे बघूया. याचं नाव आहे सारनोरी. त्याचं साहित्य आधी सांगते. ते साहित्य असं आहे, 1 कप फुटाणा डाळ, 1 चमचा वेलची पावडर, 1/2 चमचा जायफळ पावडर, 1 मोठा चमचा वाळलेलं किसून घेतलेलं खोबरं, 1.5 कप गूळ, 1 चमचा तांदळाची पिठी, खसखस 1/2 चमचा, 2 ते 3 मोठे चमचे साजूक तूप. तर हे सारणासाठीचं साहित्य झालं. आता यानंतर आपण सारण ज्याच्यामध्ये भरणार ती लाटी करणार आहोत त्याच्यासाठी म्हणजे पोळीसाठीचं जे साहित्य आहे ते असं आहे, 2 कप कणिक, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 छोटा चमचा मैदा. तसंच तांदळाची पिठी, 1 चमचा गरम तेल हे मोहनासाठी लागणार आहे. त्यानंतर 1 ते 1.5 कप दूध. आता ही सारनोरी कशी करायची ते बघूया. सुरुवातीला काय करायचं तर आपण सारण बनवून घ्यायचं. हे सारण अगदी सोप्या पद्धतीनं बनवता येतं. यासाठी आपण जी फुटाणा डाळ घेतलेली आहे ती मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे, अगदी बारीक पीठ करून घ्यायचंय. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, 1/2 चमचा जायफळ पावडर घेतलेली आहे, ती यामध्ये

0: घालायची आहे. त्यानंतर खोबरं जे बारीक किसून घेतलेलं आहे ते थोडं गरम करून घ्यायचंय आणि ते मिक्सरवर फिरवून अतिशय बारीक पीठ बनवायचंय, ते यामध्ये घालायचंय. यासोबत खसखस गरम करून घ्यायची आहे आणि ती बारीक करून घ्यायची आहे मिक्सरवर, जेणेकरून सारणामध्ये ती एकजीव होईल. त्यानंतर एक चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे, ती जाडबुडाच्या कढईमध्ये थोडी मंद आचेवर गरम करून घ्यायची आहे, ती पण यामध्ये घालायची आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एक दीड कप गूळ किसून घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय. तर अशा पद्धतीनं हे सारण आपलं तयार होईल. हा सारणाचा गोळा बाहेर काढून त्याला थोडा तुपाचा हात लावून छानपैकी मळून घ्यायचा आहे आणि एक अर्धा तास हे ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून गूळ आणि हे पीठ एकजीव होईल. यानंतर लाटीसाठी जे साहित्य आहे त्यामध्ये आपण घेतलेली आहे 2 कप कणिक, बेसन पीठ 1 चमचा आणि 1 चमचा मैदा. ही तिन्ही पीठ एकत्र करून एकजीव करून घ्यायची आहेत. यामध्ये 1 चमचा तेलाचं मोहन घालायचंय, ते एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ आणि तेल एकजीव करून घेतल्यामुळं ही सारनोरी खुसखुशीत बनेल. यानंतर दूध थोडंसं कोमट करून घेऊन यामध्ये थोडं थोडं घालायचंय आणि हा पिठाचा गोळा घट्ट मळायचा आहे, अर्धा तास मळून ठेवायचंय. आता अशा प्रकारे आपलं सारण आणि हे सारनोरीच्या लाटीचं पीठ तयार होईल. यानंतर साधारणतः छोट्या पोळीच्या आकाराच्या लाटीसाठी जेवढं पीठ लागेल तेवढा हा पिठाचा गोळा घेऊन त्याची छान लाटी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये मोठ्या पेढ्या एवढा सारणाचा गोळा घेऊन तो या लाटीमध्ये घालायचा आहे आणि त्यावर तांदळाची पिठी घालून गुळाची पोळी ज्या पद्धतीनं आपण हलक्या हातानं लाटतो त्या पद्धतीनं ही सारनोरी लाटायची आहे. गॅसवर तवा चांगल्या पद्धतीनं गरम करून घ्यायचा आहे, नॉनस्टिक तवा असेल तर उत्तम, पण साध्या तव्यावर पण आपण ही सारनोरी चांगली भाजू शकतो. तर अशा पद्धतीनं तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर ही सारनोरी भाजायची आहे, वरून तूप सोडायचं आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या सारनोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि गार केल्यानंतर या डब्यात भरून ठेवायच्या आहेत. साधारणत 8 ते 10 दिवस या सारनोऱ्या अतिशय चांगल्या राहतात आणि सर्व करताना म्हणजेच खायला देताना सारनोरीवर साजूक तूप घातलं तर या सारनोऱ्या अतिशय खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागतात. तर अवश्य करून पहा सारनोरी आणि कशी झाली होती ते आठवणीनं कळवा. तर श्रोते हो, आजच्या रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाची वेळ आता इथंच समाप्त होतीये. तेव्हा मी तुमची खवय्या मैत्रीण दीपशिखा तुमचा इथंच निरोप घेते. नमस्कार. रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर.
4: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोतेहो, यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारसाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे, असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुयेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉ जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तूम जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्य दलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बलुच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलुच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. मस्तूम जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुराब जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात 30 हून अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 हून अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतानं जगाची औषधशाळा ही आपली ओळख मागे टाकून संशोधन, नवोपक्रम आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं आयएमए हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानवकेंद्रित असला पाहिजे, तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात, असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. एमव्ही ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून नेणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी

0: रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावरून निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत दोघांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं रंगणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 पैकी 2 मालिका गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल 3 संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वरमधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्व्हर लेवल कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेकमध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आसी सोजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेसह विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा काजीरामन हिनं 4थं स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 3रं स्थान पटकावलं. तसंच अन्नू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत 3रं स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।

0: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
1: शरीर ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे, त्याचप्रमाणे तो दिव्य संगणक म्हणजे डिव्हाइन कम्प्युटर आहे. आपण जो संगणक पाहतो तो माणसानं निर्माण केलेला आहे, परंतु मानवी शरीर रूपी दिव्य संगणक हा परमेश्वरानं निर्माण केलेला आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस सतत कर्म करत असतो. विचार, उच्चार, आचार या स्वरूपात माणूस सतत कर्म करत असतो आणि या कर्मांच्या द्वारे प्रत्येक माणूस शरीर रूपी दिव्य संगणकाला फीडिंग करत असतो. सामान्य संगणकाला आपण जे अचूक किंवा चुकीचं फीडिंग करतो त्याप्रमाणे त्या संगणकाकडून आपल्याला रिझल्ट्स मिळत असतात. त्याचप्रमाणे विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारा आपण शरीर रूपी संगणकाला जे चांगल्या किंवा वाईट कर्मांचं म्हणजे ॲक्शन्सचं फीडिंग करू त्याप्रमाणे आपल्याला सुखाचं किंवा दुःखाचे रिझल्ट्स मिळतात. दुसरा मुद्दा असा की आपण ज्याप्रमाणे स्वतःच्या शरीररूपी संगणकाला फीडिंग करतो त्याचबरोबर सायमल्टेनियसली आपण इतर लोकांच्या शरीररूपी कॉम्प्युटरला फीडिंग करत असतो. अशा पद्धतीनं लोक स्वतःच्या आणि इतरांच्या शरीररूपी संगणकांना फीडिंग करीत स्वतःचं आणि इतरांचं जीवन घडवीत किंवा बिघडवीत असतात. म्हणून माणसाला आणि तो ज्या समाजात राहतो त्या समाजाला जर सुख, शांती, समाधान, आनंद, यश आणि समृद्धी हे सर्व पाहिजे असेल तर प्रत्येक मानवी शरीर हा दिव्य संगणक आहे हे नित्य लक्षात ठेवून लोकांनी परस्परांना उत्कृष्ट विचार, उच्चार आणि आचार यांच्याद्वारा उत्तम फीडिंग केलं पाहिजे. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अगदी याच्या उलट आहे. अनिष्ट विचार, उच्चार आणि आचार यांच्याद्वारे लोक स्वतःच्या आणि इतरांच्या संगणकांना अनिष्ट गोष्टींचं फीडिंग करून स्वतःला आणि इतरांना दुःखाच्या खाईत लोटत असतात. थोडक्यात उत्कृष्ट कर्मांचं ॲक्शन्सचं फीडिंग करून सुखी व्हायचं की अनिष्ट कर्मांचं फीडिंग करून दुःखी व्हायचं हे माणसाच्या हातात आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दिव्य मानवी शरीर ही जशी परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे आणि परमेश्वरानं निर्माण केलेला दिव्य कॉम्प्युटर आहे, त्याचप्रमाणे मानवी शरीर हा ईश्वर निर्मित दिव्य टेप रेकॉर्डर आहे. आपण जे टेप रेकॉर्डिंग मशीन पाहतो ते मानवनिर्मित असून त्यावर फक्त ध्वनी टेप केला जातो. त्याचप्रमाणे मानवनिर्मित व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर फक्त ध्वनी आणि दृश्य टेप करण्याची व्यवस्था असते. परंतु ईश्वर निर्मित मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर मानवाच्या ए टू झेड सर्व हालचाली रेकॉर्ड केल्या जातात. सर्व विचार, सर्व विकार, कल्पना, भावना, धारणा, संकल्प, विकल्प वगैरे सर्व सूक्ष्म स्पंदन मानवी शरीररूपी रेकॉर्डवर रेकॉर्ड केले जातात. त्याचप्रमाणे माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, आशा, निराशा वगैरे सर्व प्रकारची सूक्ष्म स्पंदनं मानवी शरीररूपी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केली जातात. इतकंच नव्हे तर माणसाकडून निर्माण होणारे सर्व उच्चार आणि आचार मानवी शरीररूपी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केले जातात. अत्यंत विलक्षण आणि विस्मयकारक गोष्ट अशी की या सर्व प्रकारच्या घटना मानवी शरीरात अत्यंत गुप्तपणे

कौशल्यानं सहजपणे अचूकपणे आणि अखंडितपणे रेकॉर्ड करण्याचं कार्य निसर्ग देवतेकडून नित्य चालत असतं. या संदर्भात आणखीन विलक्षण आणि विस्मयकारक प्रकार असा की मानवनिर्मित टेप रेकॉर्डिंग मशीनवर किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर जे रेकॉर्ड केलं जातं ते सर्व पुसून टाकता येतं, परंतु ईश्वर निर्मित मानवी शरीराच्या मशीनवर जे सर्व काही रेकॉर्ड केलं जातं ते पुसून टाकता येत नाही. त्याचप्रमाणे मानवनिर्मित ऑडिओ टेप रेकॉर्डिंग मशीनवर किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर ध्वनी रेकॉर्ड करण्यासाठी किंवा ध्वनी आणि दृश्य दोन्ही रेकॉर्ड करण्यासाठी माणसांना प्रचंड खटाटोप करावा लागतो, वेळ काढावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, खर्च करावा लागतो आणि ते सर्व करण्यासाठी विविध प्रकारची उपकरणं गोळा करावी लागतात. याच्या उलट ईश्वरनिर्मित मानवी शरीराच्या मशीनवर माणसाच्या सर्व प्रकारच्या हालचाली त्याची सर्व कर्म रेकॉर्ड करण्यासाठी निसर्ग देवतेकडून या आधी वर्णन केलेला खटाटोप केला जात नाही. आणखीन आश्चर्याची गोष्ट अशी की दिव्य मानवी शरीररूपी टेप रेकॉर्डरवर जे सर्व टेप केलं जातं त्याचा एक रेकॉर्ड बनतो आणि तोच माणसाचं भवितव्य ठरवण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. माणसाच्या ए टू झेड सर्व हालचाली किंवा त्याची सर्व प्रकारची सर्व कर्म मानवी शरीराच्या मशीनवर रेकॉर्ड करण्याचं विलक्षण कार्य प्रत्यक्षात कोण करतं, केव्हा करतं, कसं करतं आणि शरीराच्या अंतर्गत नेमक्या कुठल्या भागात केलं जातं हे आत्तापर्यंत कुणालाही ज्ञात झालेलं नाही. हा सर्व प्रकार म्हणजे निसर्ग देवतेचा एक विलक्षण चमत्कार आहे. निसर्ग देवतेची सर्व विलक्षण व्यवस्था लक्षात घेऊन आपण सत्कर्म करून आपलं भवितव्य उज्ज्वल करायचं की अनिष्ट कर्म करून आपलं भवितव्य भीषण भयानक करायचं हे आपणच ठरवायचं असतं, अन्य कोणीही नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात पंचमुखी महादेव आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सर्व पंचमहाभूत नसून पंचमहादेव आहेत याचं यथार्थ वर्णन आत्ता केलेलंच आहे. वास्तविक पंचमहादेवांचा सुंदर आणि सुरेख मेळ होतो तेव्हाच अनंत कोटी ब्रह्मांडाचा खेळ सुरू होतो. हे सर्व पंचमहादेव मानवी शरीराच्या ठिकाणी वास करून राहिलेले आहेत. जेव्हा प्रलय होतो तेव्हा पृथ्वी पाण्यात विरघळते, पाणी तेजात अदृश्य होतं, तेज वायूत अंतर्धान पावतं आणि वायू आकाशात गुप्त होतो. याच्या उलट उदय होतो तेव्हा आकाशातून वायू निर्माण होतो, वायूतून तेज निर्माण होतं, तेजातून पाणी निर्माण होतं आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण होते. असा हा पंचमहादेवांचा क्रम आणि पराक्रम आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचा लय आणि उदय म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेवांचा क्रम आणि पराक्रम आहे. म्हणूनच मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात पंचमुखी महादेव आहे हे लक्षात घेऊन त्याचा मानसन्मान केला पाहिजे, त्याची योग्य प्रकारे या आधी वर्णन केल्याप्रमाणे उपासना आणि आराधना केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. परंतु जीवनविद्या एक पाऊल पुढे टाकून सांगते सर्व उपाधी माझी व्यक्त पंचमहाभूत असे सर्वगत ते जीवनविद्या निश्चित स्वीकारेती. या शरीररूपी पंचमुखी महादेवाचा मान सन्मान करून त्याची कृपा संपादन करायची की त्याचा अवमान करून कोप प्राप्त करून घ्यायचा हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवनविद्येनं विश्वरूपानं प्रगट झालेल्या परमेश्वराची याप्रमाणे व्याख्या केली निसर्ग नियमांसहित.

0: स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

श्रोतहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलं. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याज दर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

श्रोते हो, येत्या मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सेंद्रिय शेती या विषयी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे नकाते यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका किसान वाणी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲप वरून।

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, सौंदर्य आणि दमदार अभिनयानं हिंदी सिनेविश्वात स्वतःसाठी एक स्थान निर्माण करणाऱ्या सायरा बानो यांचा आहे आज वाढदिवस. तेव्हा आजच्या गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गीतं. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी फिल्मी दुनियेत प्रवेश करणाऱ्या आणि पडद्यावर एंट्री घेतली असता प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या सायरा बानू, जंगली चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या सायरा बानू यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले.

श्रोतेहो, हे होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं शागिर्द या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देणाऱ्या सायरा बानू यांनी धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी यांच्यासोबतही काम केलं आणि त्यांना एक सुपरस्टार म्हणून स्थान मिळालं ते फक्त क्लासिक विनोदी पडोसन या चित्रपटामुळं.

0: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग.
0: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क.

श्रोते हो, हे होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट जंगली. गीतवहार हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो, हे होतं मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एप्रिल फूल या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू यांचा आहे आज वाढदिवस, तेव्हा त्यांच्यावर चित्रित गीतांचा आनंद आज आपण घेत आहोत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट बैराग.

0: श्रोतेहो, बैराग चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: कायद्याविषयी बोलू काही,

श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, न्याय व्यवस्था ही केवळ व्यक्तीच्या वैयक्तिक हक्कांचं संरक्षण करणारी व्यवस्था नाहीये, तर समाजातील दुर्बल, वंचित आणि ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही अशा घटकांच्या हक्कांचं रक्षण करणारी ही एक महत्वाची संस्था आहे. अनेकदा एखादी समस्या ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर तिचा परिणाम संपूर्ण समाजावर, एखाद्या समूहावर किंवा सार्वजनिक हितावर होत असतो. अशा वेळेला त्या प्रश्नाला न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी जनहित याचिका म्हणजेच PIL ही भारतीय न्याय व्यवस्थेनं उपलब्ध करून दिलेली एक महत्वाची संकल्पना आहे.

0: आता पर्यावरणाचं संरक्षण, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, प्रदूषण, बालकामगार, महिला आणि दुर्बल घटकांचे अधिकार, कारागृहातील कैद्यांच्या मूलभूत सुविधा, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण अशा अनेक विषयांमध्ये जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाचं लक्ष वेधलं जातं. यामुळे जनहित याचिका ही केवळ एक प्रक्रिया नाहीये, पण जनहित याचिका म्हणजे कोणत्याही वैयक्तिक तक्रारीसाठी न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग नाही. जनहिताच्या नावाखाली वैयक्तिक स्वार्थ, प्रसिद्धी किंवा इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी न्यायालयांनी काही निकष आणि मर्यादा सुद्धा निश्चित केल्यात. आता जनहित याचिका म्हणजे काय, ती कोण दाखल करू शकतं, कोणत्या प्रश्नांसाठी ती दाखल करता येते, न्यायालय जनहित याचिकेकडे कशा दृष्टीनं पाहतं आणि सर्वसामान्य नागरिकांनी जनहिताचा प्रश्न न्यायालयासमोर मांडताना कोणती काळजी घ्यावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आजच्या आपल्या या कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमातून. आणि जनहित याचिका याविषयीची माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी. चला ऐकूया.
1: नमस्कार. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात सर्व जाणकार श्रोत्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. माझा आजचा विषय आहे जनहितासाठी न्यायालयाचा दरवाजा, जनहित याचिका. जनहित याचिका म्हणजे PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. कधी कधी कसं होतं ना, मराठी शब्दापेक्षा तो इंग्रजी शब्द आपल्याला जवळचा वाटतो, म्हणून मी म्हटलं. आता जनहितार्थ याचिका, जनहित याचिका म्हणजे नेमकं काय बरं? भारतीय नागरिकांना योग्य न्यायालयात सामाजिक हितासाठी दाद मागण्याची योजना, सर्वसामान्य नागरिकांना थेट न्यायालयातून न्याय मागण्याची प्रक्रिया, सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील नागरिक, सामाजिक संघटना, सरकारी संघटना यांनी जनतेच्या वतीने दाखल केलेली याचिका म्हणजे जनहित याचिका. आता जनहित याचिका याची थोडक्यात पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर जगामध्ये जनहित याचिकेची प्रथम संकल्पना आणली ते अमेरिकेनी. अमेरिकेमध्ये समोर आली तिथे एक जनसमूह जो एखाद्या सामाजिक कारणासाठी पीडित असेल तर सामाजिक न्याय मिळवण्यासाठी, सामाजिक न्याय देण्यासाठी प्रथमता तिथे जनहित याचिकेचा वापर केला गेला. त्यानंतर भारतामध्ये 1970 दशकाच्या अखेरीस जनहित याचिकेचा विषय सुरू झाला आणि 1980 दशकात जनहित याचिकेची संकल्पना बहरून आली. जनहित याचिका या संकल्पनेचे प्रणेते न्यायमूर्ती V.R. कृष्ण अय्यर व भारताचे 17वे तत्कालीन मुख्य न्यायाधीश P.N. भगवती हे होते. न्यायमूर्ती V.R. कृष्ण अय्यर यांनी न्यायालय शेवटच्या घटकांसाठीही उपलब्ध असली पाहिजे, अन्यथा राजघटनेने दिलेले मूलभूत अधिकार निरर्थक ठरतील. थोडक्यात सोशल ऍक्शन लिटिगेशन ही संकल्पना मांडली. तसेच न्यायमूर्ती P.N. भगवती यांनी त्यांच्या कार्यकाळात पहिली जनहित याचिका दाखल करून घेतली. आता पहिली जनहित याचिका कोणती असा सर्वांना प्रश्न पडला असेल, तर जनहित याचिका या संकल्पनेची सुरुवात झाल्यानंतर कोणीही भारतीय पीडित नागरिक अगदी टपालाद्वारे जनहितासाठी तक्रार दाखल करू शकत होते. पहिली जनहित याचिका 1979 कपिला हिंगोराणी या वकिलांनी दाखल केली होती. ती केस म्हणजे प्रसिद्ध हुसेनारा खातून विरुद्ध बिहार राज्य अशी ही याचिका होती. या याचिकेमध्ये पाटणा तुरुंगातील जवळपास 40,000 कैद्यांची सुटका ही मूलभूत अधिकाराचा विचार करून केली गेली होती. हा खटला सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती P.N. भगवती यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर चालून निकाली झाला होता. जनहित याचिकेमधील आणखीन एक नमूद करावा किंवा लँडमार्क असलेला एक खटला म्हणजे सुनील बत्रा खटला. हा खटला तुरुंगातून आलेल्या एका पत्रातून उभा राहिला. या याचिकेमध्ये एका कैदी व्यक्तीने त्यांचे मूलभूत अधिकार आणि कैद्यांना पण मानवी अधिकार आहेत असं त्यामध्ये नमूद केलं होतं आणि त्यानंतर कारागृहात त्यांना मिळणारी ट्रीटमेंट म्हणजे कारागृह सुधारण्याची मोठी लाट या खटल्यामुळं भारतात आली. कारागृहाची परिस्थिती व

त्यानंतर कैद्याचे मानवी अधिकार याबद्दलचे निर्देश या याचिकेद्वारे दिले गेले. थोडक्यात, सार्वजनिक हितासाठी काम करण्याच्या कोणत्याही नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे या खटल्याने खुले केले होते. न्यायालयाने उपेक्षित घटकांना एक दिशा दिली आहे आणि ही दिलेली दिशा म्हणजेच जनहित याचिकाही आहे. उपेक्षित घटकांना नवी आशा. पूर्वी बऱ्याच जनहित याचिका दाखल होऊन वंचितांना न्याय मिळाला होता, परंतु काही काळानंतर जनहित याचिकेचा गैरवापर केला गेला. त्यामुळे जनहित याचिका पूर्वी टपालाद्वारे दाखल केली जायची, परंतु या याचिकेचा गैरवापर केला गेल्याचे लक्षात आल्याने त्यात बरेच बदल केले गेले. ते मी तुम्हाला सांगणारच आहे, जेणेकरून खरंच गरज असलेल्या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. जनहित याचिकेबद्दल काही ऐतिहासिक निकाल झाले, त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. पहिल्या जनहित याचिकेमध्ये जलद न्यायाचा अधिकार याचा उपयोग करून संविधानाचा कलम 21 प्रमाणे मूलभूत अधिकार यांचा विचार करून या याचिकेमुळे देशभरातील सुमारे 40,000 कैद्यांची सुटका झाली. दुसरी महत्वाची याचिका होती विशाखा विरुद्ध राजस्थान. या याचिकेच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या लैंगिक छळाला रोखण्यासाठी विशाखा मार्गदर्शक तत्वे गाईडलाईन्स जारी केली गेली. यामुळे भारतातील सर्व महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून मोठी जरब बसली. त्यानंतर परमानंद कटारा विरुद्ध भारतीय संघ. या याचिकेच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की जखमी नागरिकांचा जीव वाचवणं हे प्रत्येक डॉक्टर आणि रुग्णालयाचे, सरकारी असेल किंवा खासगी रुग्णालय असेल, यांचे सर्वोच्च कर्तव्य आहे. कायदेशीर प्रक्रिया नंतर पूर्ण करता येतात, परंतु आधी उपचार करणे बंधनकारक आहे. अशा अनेक समाजहिताकरिता जनहित याचिका दाखल झाल्या, त्याची मार्गदर्शक तत्वे देखील समोर आली आणि त्याचा समाजाला भरपूर फायदा झाला. त्या अनुषंगाने अनेक निकाल झाले, त्या निकालाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी झाला. आता प्रश्न पडतो की जनहित याचिका कोठे दाखल करता येते. भारतातील संविधानातील कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयाकडे जनहित याचिका दाखल करता येते. तसेच कलम 226 अन्वये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करता येते. परंतु जनहित याचिका ही दोन्हीपैकी एकाच ठिकाणी दाखल करता येते. सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले तर आणि उच्च न्यायालयाला मूलभूत अधिकार व इतर अधिकारांचे उल्लंघन झाले तरी या याचिका दाखल करता येतात. थोडक्यात, सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाकडे जास्त अधिकार दिले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता जनहित याचिका कोणाला दाखल करता येते बरं? जनहित याचिका ही भारतीय नागरिक असलेल्या कोणत्याही संस्था, सामाजिक, शैक्षणिक, इतर संस्था, कोणतेही पीडित व्यक्ती, आणि जर त्या पीडित व्यक्तीला शक्य नसेल तर एखादी समाजकार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करता येते. आता जनहित याचिकेचा नेमका विषय काय असू शकतो, कारण हा मोठा विषय आहे. जनहित याचिका समाजाच्या हितासाठी, त्यामुळे त्याचे विषयही बरेच असू शकतात. तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. दंगल पीडित कडून दाखल होणारी, कामगारांच्या कामाच्या ठिकाणी मिळणारे अयोग्य वातावरण या संदर्भात, पर्यावरणात होणारे प्रदूषण, पर्यावरण असंतुलन, भेसळ, अन्नात भेसळ, वारसा, वस्तू संरक्षण, संस्कृती, वन्यजीव संरक्षण, स्त्री व बाल कल्याण घटकांचे शोषण, आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे शोषण, तसेच दोघांनाही मिळणारी अमानवी वागणूक, जंगले व वन्यजीव संरक्षणेकरता सामाजिक आरोग्य, भ्रष्टाचारातील प्रकरणे, शैक्षणिक सुविधा, इतर अनेक सामाजिक कारणे. मूळतः जनहित याचिकेमध्ये मूलभूत अधिकारांचे संवर्धन करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे, सामाजिक हितासाठी, हक्कासाठी दाखल केली जाते. आता ही याचिका कोणाविरुद्ध दाखल करता येते? तर जनहित याचिका ही केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, शासकीय मंडळे, शासकीय संस्था आणि इतर प्राधिकरणाविरुद्ध देखील जनहित याचिका दाखल करू शकता. जनहित याचिकेचा नेमका उद्देश काय? जनहित याचिका ही प्रत्येकासाठी आहे, मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो,

वंशाची असो किंवा आर्थिक परिस्थितीची असो, समाजातील दुर्बल अन्यायग्रस्त घटकांवरील होणारा अन्याय दूर करणे हा मुख्य उद्देश जनहित याचिकेचा आहे. तसेच वंचितांचे संरक्षण करण्यासाठी मानवी हक्कांचे संरक्षण होणे अत्यंत गरजेचं आहे, तोच हा जनहित याचिकेचा मूळ उद्देश आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मग ही जनहित याचिका कशी बरी दाखल करावी. जनहित याचिका दाखल करण्यासाठी सार्वजनिक हिताचा मुद्दा ओळखून उच्च न्यायालयात कलम 226 अन्वये किंवा सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अन्वये योग्य कागदपत्रांसह याचिकाचा मसुदा सादर करावा लागतो. त्यासाठी हा प्रथम टप्पा आहे. सार्वजनिक हिताशी संबंधित मूलभूत अधिकारांचे उल्लंघन, पीडित व्यक्ती, दोषी शासकीय संस्थाची माहिती गोळा करणे, तसेच सर्व योग्य ते पुरावे गोळा करणे, छायाचित्र, कागदपत्रे, ओळखपत्रे, निवासस्थानांचा पुरावा, काही घडलेल्या घटकांचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ, या सर्व गोष्टी घ्याव्या लागतात. हे सर्व गोष्टी घेऊन कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन संपूर्ण माहिती घेणे, कागदपत्रे जमा करणे, योग्य तो मसुदा तयार करणे आणि त्या मसुद्यासोबत शपथपत्र दाखल करणे, नेमके कोणत्या न्यायालयात जाणे याची चर्चा, सल्ला मसलत त्यासाठीच तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. पूर्वीचे सामाजिक प्रश्न वेगळे होते, आत्ताचे सामाजिक प्रश्न वेगळे आहेत. याचा विचार करून अनेकदा याचिकेच्या हेतूवर शंका उपस्थित करून न्यायालयाने संबंधित याचिका करताना फटकारले आहे. चुकीची याचिका दाखल केली, न्यायालयाचा वेळ घेतल्याबाबत देखील मोठा दंड ठोठावला आहे. न्यायव्यवस्थेचे बारकाईने माहिती घेणारे घटक म्हणजे वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, त्यामुळे जास्त करून याच घटकांकडून जनहितार्थ याचिका दाखल होतात. संबंधित याचिका समाजहिताची नाही असे वाटले तर न्यायालय ती फेटाळून लावते, याचिका मागे घेण्याची विनंती पण नाकारू शकते. याचिका चुकीची असेल आणि जर ती मागे घेण्याची असेल, न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे याचिका मागे घेतली तर त्यावरील सुनावणी किंवा निकालाचे रेकॉर्ड तयार होत नाही. या उलट याचिकेची सुनावणी होऊन जर ती फेटाळली गेली तर मात्र पुढील काळात या याचिकेचा संदर्भ न्यायालय किंवा अन्य कोणीही याचिकाकर्ता वापरू शकतात. त्यामुळेच जनहित याचिका दाखल करण्यापूर्वीच तज्ज्ञ वकिलांचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून योग्य ती माहिती, कागदपत्रे घेऊन मुद्देसूद मसुदा याचिकामध्ये असणे आवश्यक आहे. याचिका ही सार्वजनिक हितासाठीच हवी, त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ असता कामा नये. कोणताही व्यक्तिगत स्वार्थ म्हणजे पॉलिटिकल इंटरेस्ट, पब्लिसिटी इंटरेस्ट, पर्सनल इंटरेस्ट असे काहीही असू नये. कधी कधी जनहित याचिका कोणावर सूड उगवण्यासाठी दाखल केली जाऊ शकते, म्हणूनच न्यायालयाने जनहित याचिकेचा गैरवापर टाळण्यासाठी 2010 साली उत्तरांचल विरुद्ध बळवंत सिंग चौफाळ या याचिकेमध्ये जनहित याचिकेचा गैरवापर टाळण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यामध्ये खऱ्या जनहित याचिकेची खात्री करणे, याचिकाकर्त्यांची पार्श्वभूमी व हेतू तपासणे अत्यंत बंधनकारक आहे. याचिकेतील नमूद केलेली तत्वे, माहिती पूर्णपणे अचूक सत्यप्रतीत आहेत का याची खात्री करून घेणे, न्यायालयाने ती दाखल करणे, याचिकेमागे छुपा खासगी हेतू, राजकीय फायदा, व्यावसायिक स्पर्धा असू नये, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी याचिका दाखल होऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येक उच्च न्यायालयाला जनहित याचिकांमध्ये व्यवस्थापनासाठी गैरवापर रोखण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र नियम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्यायालयाचा वेळ वाया घालवण्याच्या, खोट्या किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल केलेल्या याचिकांवर भारी आर्थिक दंड ठोठावला जावा. या निकालामुळे जनहित याचिकेत मोठ्या प्रमाणात बदल झाला. केवळ कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर आळा बसला नाही, तर गरजू व वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी जनहित याचिका हे प्रभावी माध्यम म्हणून बळकट झाले. याचा उद्देश खरोखरच गरजू व वंचित घटकांना न्याय मिळणे हा आहे.
त्यामुळे बदललेल्या परिस्थितीचा आढावा

0: पाहता कोणीही न्यायापासून वंचित राहू नये हाच खरा उद्देश. आता कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच झालेले आहे, त्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची आहे की कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच झाल्याचा आपल्याला फायदा म्हणजे सर्किट बेंचने देखील कोल्हापूरमधल्या सामाजिक प्रश्नांची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात याचिका दाखल झालेली आहे. म्हणजे अगदी आवर्जून सांगा असे वाटते की कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना झालेपासून तेथील न्यायमूर्तींनी अनेक सामाजिक प्रकरणांची दखल घेतली आहे आणि त्यातील काही सुमोटो पीआयएल म्हणजेच न्यायालयाने स्वतःहून घेतलेले जनहित याचिका यामध्ये न्यायालय कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला तक्रार देण्याची वाट न पाहता स्वतःहून सार्वजनिक मुद्द्यांवर दखल घेऊन खटला दाखल करते त्याला सुमोटो पीआयएल म्हणतात. याप्रमाणे कोल्हापूर सर्किट बेंचने सुमोटो पीआयएल दाखल करण्याचे निर्देश दोन प्रकरणांमध्ये दिलेले आहेत त्याची मला माहिती आहे, मी तेवढीच सांगत आहे. कोल्हापुरातील सार्वजनिक ठिकाणातील शौचालयांचे समस्या हा पहिला विषय, या संदर्भात सुमोटो पीआयएल कोल्हापूर सर्किट बेंचने दाखल केलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय रुईकर कॉलनी येथील वाचनालय याची झालेली दुरावस्था. यावरूनच कोल्हापूर येथे देखील सामाजिक प्रश्न न्यायालय सोडवण्याचा प्रयत्न करत आहे हे दिसून येत आहे. जनहितार्थ याचिका या नावातच सगळं आहे, जनहितासाठी योग्य न्याय मिळणे, फक्त तो न्याय योग्य वेळेत योग्य गोष्टींना मिळणे इतकेच महत्वाचे. धन्यवाद.
1: जनहित याचिका या विषयाची माहिती आताच आपण ऐकली. ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी. तर श्रोते हो, आजच्या संवादातून हे स्पष्ट झालंय की जनहित याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया नाहीये, तर समाजाच्या व्यापक हितासाठी उपलब्ध असलेलं एक महत्वाचं लोकशाही साधन आहे. ज्या व्यक्तींचा आवाज प्रशासनापर्यंत किंवा मग न्यायव्यवस्थेपर्यंत सहज पोचत नाही त्यांच्या समस्या व्यापक सार्वजनिक हिताचा विषय बनतात तेव्हा जनहित याचिकेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. लोकशाहीमध्ये नागरिकांना प्रश्न विचारण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि सार्वजनिक हिताचं संरक्षण करण्याचा अधिकार दिलाय. त्याचवेळी न्यायालयीन प्रक्रियेचा योग्य आणि जबाबदारीनं वापर करणं ही देखील नागरिकांची जबाबदारी आहे. जनहित याचिकेचा खरा उद्देश हा न्यायालयाचा वेळ घेणं नसून समाजाच्या हितासाठी न्याय मिळवून देणं आहे आणि हे आजच्या आपल्या या माहितीमध्ये आपल्याला कळलंय. तर श्रोते हो, ही माहिती प्रत्येक जागरूक नागरिकासाठी अत्यंत आवश्यक आहे हे मात्र निश्चित. बरे तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी, तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: श्रोतेहो, कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
2: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
3: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
3: मग चालते की?
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
7: विक्रांत शिलाई मशीन,
8: तुमचा जीवनभरचा साथी.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: त्यांच्या मागणी प्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय,
3: कणीस आणि हत्ती
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।
5: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा,
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
7: जाणकार बना, सतर्क रहा।

0: रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र अशोक कारंडे. भात आणि भुईमूग पिकातील रोग नियंत्रण याविषयी आपले प्रश्न आणि शंका आपण त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमात येत्या मंगळवारी अर्थात 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02312652624. तेव्हा आपले प्रश्न आणि शंका हॅलो किसान या कार्यक्रमात जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
5: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत.

श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातील विनय मांडके यांनी गायलेल्या शांताराम नांदगावकर यांच्या गीतानं, संगीत अशोक पत्की यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत रिअल लिस्नर्स ग्रुप जत इथून आहेत अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख, वसंत हजारे हे आहेत इचलकरंजीचे श्रोते. लयभारी रेडिओ श्रोता संघ इथून आहेत संभाजी सुतार, चेतन सुतार, सारिका सुतार, संगीता लोहार, सचिन सुतार, रेहांशी लोहार. शाहूनगर परिते इथून आहेत बाजीराव ढेरे, संगीता ढेरे आणि हर्ष ढेरे. गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजी इथून आहेत सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात आपली आवड या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट अशी ही बनवा बनवी. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत नारायण मेहतर, सुनीता मेहतर, श्रुती, हर्षल, मालुबाई मेहतर, अलका कडोलकर, अर्चना कवडे, शोभा कांबळे हे सर्व आहेत मंगळवार पेठ कोल्हापूर इथून. महादेवराव डोंगळे आहेत घोटवडे तालुका राधानगरी इथले श्रोते. सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ हे सर्व आहेत काळेगाव इथून. मवताळा इथून आहेत कुमार, प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख. करडा रिसोड इथून आहेत सानवी देशमुख, सर्वत देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवार. वरुड जवळका इथून आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज. चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासू दुकानदार हे सर्व आहेत रवी ग्रुप चंदूर इथले श्रोते. बस्तवाड इथून आहेत वैभव जाधव, गजबर अत्तार, फरीद मणेर, मनोज रानडे. कुरुंदवाड इथून आहेत सलीम नायकवडे. भैरेवाडी इथून आहेत सचिन राजमाने. तेरवाड इथून आहेत सूरज मडिवाळ आणि गुलफाम. औरवाड इथून आहेत सचिन पाटील, भोला जाधव, राहुल परमार, अनिकेत कमते, बाळू पवार. नृसिंहवाडी इथून

श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आपली आवडी या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विनय मांडके आणि शोभा जोशी यांनी गायलेलं एकापेक्षा एक या चित्रपटातलं गीत. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत डोंगरगाव छत्तीसगड इथून आहेत राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. बिलाईवाडी छत्तीसगड इथून आहेत रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन आणि डिम्पल देवांगन. कृष्णानगर नागपूर इथून आहेत नान्ना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई, दीपाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगरदिवे. जांभरुण तालुका अर्धापूर इथून आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी. परभणीहून आहेत नागेश हरगावकर. माजलगाव इथून आहेत नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं एकापेक्षा एक या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हमाल ते थमाल या चित्रपटातलं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत तेजस, प्रतीक्षा, वैशाली, दत्ता चौगले हे आहेत दोनवडे इथून, सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू मंगू, अविरा आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले हे सर्व आहेत संग्राम चौक इचलकरंजी इथून. शनिवार पेठ बीड इथून आहेत पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे हे सर्व आहेत राधानगरी इथून. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हमाल दे धमाल या चित्रपटातलं गीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत मधुमती जनार्दन फडके यांनी गायलेलं प्रवचन.

संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा हा अभंग आज मुद्दाम विवेचनासाठी घेतला आहे. अभंगातला पहिलाच चरण सुख एक आहे हरि आठविता हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण या चरणामध्ये खरं सुख कशात आहे तेच सांगितलंय ना नाथाने. सुख हा शब्द ऐकला की माणसाचं मन तिकडे वळलंच म्हणून समजा. नाथ महाराज म्हणतात सुख एक आहे हरि आठविता. असं का म्हटलं? तर अंतिम सुख मानव जन्मामध्ये खरं सुख एकच आहे, परमसुख भगवंताच्या भक्तीतलं सुख, नामातलं सुख, भगवंताच्या चरणप्राप्तीतलं सुख. या एका सुखापुढं माणसाला हवी हवीशी वाटणारी सगळ्या प्रकारची कितीतरी भौतिक सुख, ऐहिक सुख, पण ती सगळी व्यर्थ आहेत, पोकळ आहेत, फोल आहेत, तुच्छ आहेत. भगवंताच्या भक्तीचं नामस्मरणातलं सुख, परमार्थाचं सुख हे एक सुख तेवढं परमसुख आहे, चिरंतन आहे, शाश्वत सुख, सर्वश्रेष्ठ, सर्व कल्याणकारी असं सुख आहे. म्हणूनच नाथ महाराज सांगतात सुख एक आहे हरि आठविता. अभंगातला पहिलाच शब्द सुख या शब्दानं मन वेधून घेतलंय ना. माणसाच्या मनाला अनादिकालापासून नेहमी सदैव सुखाचीच अत्यंतिक अशी ओढ लागून राहिलेली असते. माणसाला सुख हवं असतं, सुख हवं असतं आणि सुखच हवं असतं. सुखप्राप्तीसाठी, सुखप्राप्तीची साधनं मिळवण्यासाठी आयुष्यभर माणसाची धडपड सतत चालू असते. पण असं हे सुख केव्हा मिळेल? जेव्हा दुःखाचा लवलेशी राहणार नाही तेव्हाच ना. मग हे होणार कसं? त्यासाठी सर्व सुखाचं जे साधन ते भक्ती साधन, म्हणजेच भगवंताचं नामस्मरण करावं. कारण सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणूनच नाथ महाराज सांगतात सुख एक आहे हरि आठविता. पुढं नाथ महाराज सांगतायत इतर जपता दुःख बहू, देवाचं नाम सोडून बाकी अन्य गोष्टी जपल्यामुळं, बाकी आही भौतिक सुखाच्या सुखसाधनांचा विचार केल्यामुळं, चिंतन केल्यामुळं सुख तर मिळणार नाहीच नाही, उलट जास्तच दुःख वाटायला येतं. म्हणून सुखलोलूप असं आपलं मन प्रयत्नपूर्वक निष्ठेनं भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून सातत्यानं नामस्मरणाकडं वळवावं आणि चिरंतन असं सुख मिळवावं असं संत महात्मे सुचवत आहेत. ज्ञानेश्वर माऊली सांगतात सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, रिकामा अर्धघडी राहू नको. नामस्मरणानं भगवंताला जाणून घेतल्यावर एकदा आपलंसं करून घेतलं की दुःख शिल्लकच राहत नाही ना. परमेश्वराच्या नामामध्ये भगवंतांना खरं सुख गवसलं, परमेश्वराच्या सगुण रूपाच्या दर्शनानं डोळ्यांना आत्यंतिक सुख मिळतं. म्हणूनच तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात पांडुरंगा विठ्ठला

गोड तुझे नाम आवडे हे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण. या अभंगात तर तुकोबा म्हणतात, विठ्ठला आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. संतांना भक्त मंडळींना पंढरीमध्ये खरं सुख सापडलं, सुख ज्यामुळे होतं असं, धन दौलत निधान म्हणजेच विठ्ठल निदान, जीवाची विश्रांती म्हणजेच विठ्ठलाचं नाम म्हणजेच जिभेला लाभलेलं अमृत म्हणजेच सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे. वाचे आळवावे विठोबासी, वाचे आळवावे विठोबासी, म्हणजे ते आपल्याला गवसतं. जे सुख हवं आहे ते कुठं आहे तर पंढ

आणि पण सुखाकडे जायचं कसं हो, तेच तर माणसाला समजत नाही ना. कारण खऱ्या सुखाकडं मन वळतच नाही, मोहमाया पाशात अडकून पडलेलं हे मन अज्ञानाच्या अंधकारात चासपडत आयुष्यभर धडपडत राहतं. सुखाच्या प्राप्तीसाठी अज्ञानामुळं सुख कशात आहे तेच समजत नाही ना. जिथं सुख मिळणारच नाही आहे मग अशा संसारात माणूस का बरं सुख शोधत राहतो? सुखासाठी तळमळतो, बोलून चालून दुःख बांधेवडी आहे हा संसार. कडुनिंबाच्या झाडाला साखरेचं आळं, कडुनिंबाच्या झाडाला साखरेचं आळं करून काही उपयोग आहे का? कधीतरी या झाडाला गोड फळं लागतील का याची वाट बघत बसणं, तशी अपेक्षा करणं नव्हे तर नुसती कल्पनासुद्धा करणं किती हो मूर्खपणाचं आहे, व्यर्थ आहे. तसंच संसारात सुखाची अपेक्षा करणंसुद्धा मूर्खपणाचंच आहे. म्हणूनच संत आम्हाला पुन्हा पुन्हा बजावून सांगतात,

तेथ सुखाचा वारा. या संसाररूपी वृक्षापासून सुखाचा वारा तर मिळणार नाहीच. भुलवणाऱ्या ऐक, सुखाला लोभपाशाला भुलून जाऊ नकोस घड्या. कारण दुःखाचे मूळ संसार, तुझं करील बहु बेजार, तुझं करील बहु बेजार. संसार हे तर दुःखाचे मूळ आहे, आणि हे दुःख ज्याचं मूळ आहे अशा संसाराची तू सुखाची अपेक्षा का करतोस? मधुर असं सुखाचं अमृत तर परमेश्वराच्या नामातच आहे ना. संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात, करिता

आमे पण आपलं कल्याण खरंच कशात आहे, आपला उद्धार कशामुळं होणार आहे हेच माणसाला समजत नाही. माणसाचा सुखाचा शोधच मुळी चुकतोय. सुख कुठं आहे? इथं आहे, तिथं आहे, लांब आहे, जवळ आहे, इकडं आहे, तिकडे आहे, असं वाटत वाटत वाटत मन सुखासाठी भरकटत राहतं. आता सुख अगदी थोड्याच अंतरावर आलो असं वाटत असतानाच एकदम समोर दुःखाचे पर्वत उभे ठाकतात. सुखाचं मृगजळ सुखासाठी तृषार्थ अशा माणसाच्या मनाला तळमळत ठेवतं, तळमळत ठेवतं. सुख पुन्हा पुन्हा हुलकावण्यात देत राहतं. सुख मिळतच नाही मुळी. या कलियुगी सुखाची कहाणी नाही ऐकी गेली कोणाच्या श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. तेव्हा समर्थ आम्हाला सांगतात, जगात कोणी सुखी आहे का असा प्रश्न करतायत. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधो निपाहे. संसारात ऐहिक सुखाची अपेक्षा असते, म्हणूनच त्या अर्थानं खरंच कुणीही सुखी नाही. पण या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर, जगी सर्व सुखी असा मीच आहे, जगी सर्व सुखी असा मीच आहे, असं उत्तरसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत शक्य होऊ शकतं. कारण हे शाश्वत सुख कशात आहे हो, याचं वर्म आणि मर्म कळलं तर मग सुख आहे तरी कशात हे जाणून घ्यायला नको का? ऐश्वर्य संपत्ती वैभवात सुख आहे का? नाही नाही. असतं तर ज्यांच्या हातात सत्ता असते, अमाप संपत्ती असते, सगळ्या प्रकारची सुखसाधनं हात जोडून उभी असतात, दासदासी नोकर चाकर बडदास्त ठेवत असतात, मानमरात बसतो, असे श्रीमंत धनाढ्य धनिक राजे रजवाडे संपूर्ण सुखात आहेत असं आपल्याला दिसलं नसतं का? उलट संपत्ती सत्ता वैभव ऐश्वर्याचं सुख

दुःखच दुखाय लागतं. सुखनेदी राजभुवन सुखनेदी सिंहासन सुखनेदी भोगस्थान श्रुतीशास्त्रे सुखनेदी. अशा अवस्थेत ऐश्वर संपन्न अशा महालात राहूनही राजेसाहेब सुखासाठी तळमळतात, तर कुणी गरीब मात्र मनात म्हणत असतो, राजासजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जरी न माने या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. भगवंताचं नाम हा सुखरूपी अमृतमय अशा फळांचा रस आहे, म्हणून सतत नित्य अहोरात्र प्रत्येक क्षणाक्षणाला परमेश्वराचं नाम घ्यावं असं संत नामदेव महाराज म्हणतायत. करिता हरिकथा नाम सुखराज.

तर समाधान चित्ताचे चरणा आलिंगन पायावरी मन स्थिरावले शांत शांत शांत शांत बाहले. असं तुकाराम महाराज सांगतात, मन परमेश्वर चरणी स्थिर झालं की समाधान पावतं, शांत शांत शांत होतं. पण खऱ्या सुखाचं रहस्य समजणं महत्त्वाचं आहे बरं का. माणसाला त्याचं मन फसवत असतं. त्रिविध प्रकारच्या सुखसाधनांमध्ये, ऐहिक सुखामध्ये, विषयामध्ये सुख आहे अशाच विचारांच्या आहारी जाऊन विषयरूपी भवसागरात गुरफटतं, वाट चुकतं. आणि भरकटणारं मन विवेकानं नियंत्रणात आणलं पाहिजे. परमसुखकारी कल्याणकारी भक्तिमार्गाकडे प्रयत्नपूर्वक आपलं मन वळवलं पाहिजे. पण त्यासाठीसुद्धा संतकृपेची आवश्यकता आहे. जसं लहान मूल खेळात रमतं, आई बोलवते अरे बाळा जेवायला ये, अरे बाळा जेवायला ये, पण बाळाचं मन खेळातच रमतं, खेळताना धडपडतं, खरचटतं, तरीसुद्धा त्या मुलाला खेळातच गोडी वाटते. ते खात नाही, पित नाही, आईनं लक्ष दिलं नाही तर ते उपाशीच राहील, त्याचं आरोग्य बिघडेल. पण मातेचं हृदय लेकराची काळजी वाहत असताना ती त्याला गोड गोड बोलून, कधी रागावून, कधी प्रेमानं जेवू घालते, झोपवते, शिकवून सवरून शाणं व्हावं म्हणून त्याला शाळेत घालते, पुन्हा पुन्हा त्याला योग्य मार्गावर आणते. हे सगळं सातत्यानं करते, कारण त्यामुळे त्याचं कल्याण होणार असतं. हो, कल्याण होणार असतं. त्याचप्रमाणे संतजन मातेच्या कळवळ्यानं पुन्हा पुन्हा बजावून उपदेश करतात, भक्तिमार्ग दाखवतात. त्या मार्गावर आपण आपल्या मनाला आणलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पहा किती शांत वाटतं नामस्मरणानं. सुख व्हावे ऐसे वाटे तरी भगवत भजनही लागावे. सुखासाठी जीव तळमळतो. नामदेव महाराज म्हणतात, सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. 5 वर्षाची जनी दामा शेट्टींच्या घरी आली आणि तिला पंढरीत सुखाची खाणच सापडली. अहो, भल्या पहाटेपासून दळण दळता दळता जनीचे हात भरून यायचे. पाहिल्या पाहिल्या दळण दळताना हात दुखायला लागले की जनीनं म्हणावं, पांडुरंगा येई बा विठ्ठला, शिणल्या बाह्यात तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला रे विठ्ठला तू ये रे विठ्ठला. आणि तत्काळ विठ्ठलानं येऊन दळण दळायला हात लावावा, जनीबरोबर धुणी धुवावीत, जनीचे कष्ट हलके करावेत. पण मन मात्र विठ्ठलाच्या नामात गुंतलेलं, भक्तीनं भरून गेलेलो, असं भक्तांचं मन, हेच विठ्ठलाचं नामस्मरण, हेच त्यांचं खरं सुख. एकदा दामा शेट्टींच्या घरी पांडुरंग जेवायला आले. जनीला वाटलं, पांडुरंगा माझ्या घरी कधी याल हो जेवायला. पांडुरंग जनीच्या झोपडीत आले. जनी विचार करते, पांडुरंगा खरोखरीच आता तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही नाही हो, एक चिमटभर साखरसुद्धा, शिंकाळ्यावर वाळलेला भाकरीचा तुकडा. पांडुरंग म्हणाले, नको मुळीचं शर्करा मजसी दे तुझी भाकरी, आवडीने खाईन मीतव, असे म्हणून टोपली उघडी तेथ तो श्रीहरी. बळे धरून या जनी तिथं सवे प्रभू जेवला, शिळे न परित्यातला कणही एक तो न ठेवला, कण तो एकही न ठेवला. जनीच्या झोपडीत वाळलेली भाकरी

सुद्धा भगवंतांना आवडीनं खाल्ली. भगवंतालाही सुख मिळालो आणि जनीलाही मोक्षसुख मिळालो. देवभावाचा भुकेला तो भक्तिभाव मिळाला. प्रत्यक्ष पांडुरंगाला सुख मिळालो. सुखाचे हे सुख श्री हरिमुख असं सर्व सुखाचंच निधान असा पांडुरंग जनीच्या घरी जेवला. मंचक गादायता गुनी हरितो वाकळीवरी बसला. भगवत भक्त जनीचे चौहाती पायचे पता झाला. विठाई जनाईची आई विठू माऊली झाली. जनीला मातेच्या वात्सल्याचं सुख मिळालं. दळण दळण्यासाठी आलेल्या पांडुरंगानं खुंटीवर हार अडकवून ठेवला. दळण दळून झालं. श्रवानं जनी झोपी गेली. पांडुरंगानं जनीला पांघरून घातलं. प्रेमाचं पांघरून उबदार वाटलं. प्रातःकाळ व्हायला आला तसे भगवंत मंदिरात जाऊन उभे राहिले. आणि काय हो, सगळीकडे सकाळी वार्ता पसरली. भगवंताच्या गळ्यात हार नाही, भगवंताच्या गळ्यात हार नाही. देवाचा हार चोरीला गेला. जनीवर आळ आला. जनीला सुळावर द्यायची तयारी झाली. जनीच्या मुखात मात्र अखंड नामस्मरण, जय जय.

अरे जनीनं भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं, तिला शाश्वत सुख मिळालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज म्हणतात, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जायो एक वेळ.

स्नान दोष पळती तुझे रानो रान लोटांगण घालोनी महाद्वारी कान धरोनी नाचे गरुडा परी नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची आला बोला घ्यावी मग तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू पंढरीशी जाय एक वेळ सुखासाठी जीव तळमळत असेल तर एकदा तरी पंढरपूरला जा पांडुरंगाच्या नामात तल्लीन होऊन जा म्हणजे सगळी दुःख नाहीशी होतील आणि सुख सुख असं तुला प्राप्त होईल कारण सुख एक आहे हरी आठविता भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुख आहे जसं गोकुळात गोपाळकृष्णाचं लालन पालन करणारे नंद यशोदा सतत गोपाळकृष्णाचाच ध्यास ज्यांना ते गोकुळवासी दही दूध लोणी चोरणाऱ्या श्रीकृष्णाची गाऱ्हाणी सांगणाऱ्या गवळणी ज्यांच्या अंतकरणात सदैव गोपाळकृष्णाचा ध्यास आहे ज्यांच्या जीवाला सतत गोपाळकृष्णाची सास ज्यांची हृदय श्रीकृष्ण भक्तीने ओतप्रोत ओथंबून भरलेली आहेत त्यांना मिळालं खरं भक्तीसुख गोपाळकृष्णानं अनेक लीला करून त्यांना दिलं खरं प्रेमसुख शाश्वत सुख त्यांना मिळालं शाश्वत सुख माता कुंती आणि पांडवांची हृदय भक्तीनं परिपूर्ण भरलेली होती त्यांना लाभला कृष्णसखा शाश्वत सुखाचा ठेवा कुबजेच्या भक्तीनं भगवान संतुष्ट झाले कुबजेला मिळालं खरं शाश्वत सुख शबरींना अर्पण केलेली उष्टी बोरं प्रभू श्रीरामचंद्रांनी आवडीने खाल्ली प्रभूंना मिळालं भक्तीसुख प्रभूंना मिळाली भावभावनांची भक्ती श्रीकृष्णांनी विदुराघरी आवडीनं कण्या खाल्ल्या खरं सुख विदुराला मिळालं सुदाम्यांना आणलेले मुठभर पोहे श्रीकृष्णांनी अत्यंत आवडीनं खाल्ले सुदाम्याला मिळालं शाश्वत सुख शाश्वत सुखाची प्राप्ती करून देणारं सर्व सुखकारक असं परमेश्वराचं नाम कधी कुठं कसं कुठल्या पद्धतीनं घ्यावे असे प्रश्न मनात येतात पण हे सगळं प्रश्न पडूच नाहीत मुळी आणि पडले तरी उत्तर एकच आहे दृढ अशा श्रद्धेनं निष्ठेनं अत्यंत आवडीनं प्रेमानं परमेश्वराचं मधुर नाम अखंड आणि सतत घ्यावं कारण भगवंताचं नाम हे अवघात शकुन हृदय देवाचे चिंतन भगवंताचं नाम चिरंतन सुख देणारं आहे अंतिम सुख देणारं आहे शाश्वत सुख प्रेम सुख भक्तिसुख देणारं आहे भगवंताचं नाम परम संतोष परमसुख देणारं दुःख निवारक आणि सुखकारक असं आहे भगवंताचं नाम सकल कल्याणकारक आहे समाधान शांती देणारं चैतन्यदायी सुखदायी भगवंताचं नाम उद्धार

कारक आहे. भगवंताचं नाम मोक्ष सुख देणारं आहे. भगवंताचं नाम सकल मनोरथ पूर्ण करणारं आहे. पतितो धारक भवसागर तारक निरंतर चिरंतन सुख देणारं आहे भगवंताचं नाम. भगवंताचं नाम चिरकाल अनंतकाल सुख देणारं आहे. म्हणून आपण सतत नाम घ्यावं, हातांनी हरिभजन करावं, मुखानं कथा निरपुण गायन करावं, पायांनी तीर्थाटन करावं, हातांनी सत्कर्म सत्क्रिया कराव्यात, परोपकार करावेत, लीनता नम्रतेचा स्वीकार करून अहंकाराचा त्याग करावा, षडरूपूंचा संग त्यागावा, नीती न्याय धर्माचं आचरण करावं, हेच भक्तीचं खऱ्या सुखाचं वर्म आहे. नामस्मरण सगळ्या प्रकारचे त्रिविध ताप जाळून टाकतात आणि म्हणूनच नाथ महाराज सांगतात सुख एक आहे हरी आठवीचा. नामस्मरण भवसागर तारकसं तारू आहे, ताप संताप शमवणारं आहे. तर प्रापंचिक संसारिक ताप पाप विषय वासना षडरिपूंमुळे निर्माण होणारे संताप जे असतात ते सर्व अटळ आहेत. आणि म्हणूनच हृदयामध्ये नाम भरून घ्यावं, या संसाराच्या इंगळरूपी अंथरुणावर सुखनिद्रेची अपेक्षा करणं मुळी मूर्खपणाचीच आहे. असं साधन हे सोपं नामस्मरण आहे. ते प्रत्येकानं भक्तियुक्त अंतकरणात नाम साठवावं आणि सकळ कल्याणकारक जगतकल्याणकारक असं आहे नाम, ते नाम घ्यावं. नाम बळावर शाश्वत अंतिम सुख प्राप्त करून घ्यावं हे सांगायचं एकनाथ महाराजांना. म्हणूनच ते म्हणतात सुख एक आहे हरी आठविता. नाम घेत गेलं की मनाला गोडी निर्माण होईल आणि सतत मन आपोआप हरिभजनात रमेल, सतत मन हरिभजनात रमेल. फक्त नामस्मरणातली गोडी मनाला कळली पाहिजे बरं का, मग नाम घे नाम घे म्हणून कुणी सांगायची गरजच राहणार नाही. मुंग्या मुंगळे इत्यादी कीटकांना गुळ साखर इथे आहे या रे बाबांनो म्हणून आमंत्रण द्यायला लागतं का? तर मुळीच नाही, तो त्यांचा निसर्ग धर्मच आहे. पण आम्हाला मात्र मानवाला सामान्यजनांना नामस्मरणातली गोडी कळत नाही म्हणून संत पुन्हा पुन्हा आम्हाला बजावून सांगत आहेत, विनवण्या करून कळवळ्यानं सांगतात. सेवितो हा रस वाटितो अनेका, या रे होऊ नका रानभरी, या रे होऊ नका रानभरी, रामकृष्ण वदा वाचे गोविंद हरी, रामकृष्ण वदा वाचे गोविंद हरी. आणि नाथ महाराजसुद्धा आम्हाला हेच सांगतायत सुख एक आहे हरी आठविता. अशा तऱ्हेने नामाचा गजर कधी चुकू देऊ नका. सुख

0: श्रोते हो, आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये मधुमती जनार्दन फडके यांनी केलेलं प्रवचन ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा मग दादा,

0: या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा, या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
0: बर.
1: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया.

0: गुरुपुषामृत, दसरा हे साडेतीन मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

श्रोते हो नमस्कार. गप्पा गाणी या कार्यक्रमात मी आहे आपल्यासोबत सीमा मकुटे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मानवी जीवन अमूल्य आहे. प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची इच्छा असते. मात्र काही वेळा गंभीर आजार किंवा अवयव निकामी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन धोक्यात येतं. अशावेळी अवयवदान हे त्या व्यक्तीसाठी नव्या जीवनाची आशा ठरू शकतं. तर श्रोतेहो, अवयवदान या संदर्भातील झुकझुक जिओ हे अभियान सध्या सुरू आहे.

आपला एखादा अवयव दुसऱ्याला दान करून त्याचा जीव वाचवणं किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे पुण्यकर्म आहे. तेव्हा आता आपण गप्पा गाणी या कार्यक्रमात बोलूया अवयव दानाविषयी. जाणकारांची मतं ऐकून घेऊया आणि श्रोत्यांची सुद्धा बातचीत करूया. हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲप बोला.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप बोला.
1: आम्ही कोल्हापूरहून श्रीकांत अडिवरेकर बोलतो. अवयदान हा विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. अठ्ठादशे पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम्, परोपकाराय पुण्याय पापाय परिपीडन. यातला परोपकार शब्द महत्वाचा आहे, कारण परोपकार म्हणजेच आपण दुसऱ्याला मदत करणं. दान या शब्दाचा अर्थ इतरांना मदत करणं हा त्याचा अभिप्रेत असलेला अर्थ आहे. आणि त्यामुळे अवयदान करणं हे सर्वात महत्वाचं आहे, कारण अवयदानामुळे माणसाला एक नवीन दृष्टी मिळते. म्हणजे विशेषतः नेत्रदान केल्यामुळे दृष्टी मिळते, किंवा ज्याचा ब्रेन डेड झालेला आहे त्याचे जर काही अवयव घेतले आणि एखाद्याला ज्याची गरज आहे त्या गरजेच्या माणसाला मिळालं तर त्याचं जीवन अतिशय चांगलं होऊ शकतं. असे अनेक अवयव आहेत आपले की त्याचं अवयवांचं जर योग्य प्रकारे जर आपण दान करत, दान हे सत्यातही असावं, त्या दानामध्ये कोणत्याही प्रकारे इतर गोष्टी असू नये. दान देताना निरपेक्ष भावनेने केलेलं दान हे अतिशय महत्वाचं मानलं जातं, कारण आपण जे दान करणार आहोत, अवयदान करणार आहोत, ते दान करत असताना इतरांना याचा उपयोग होईल की ज्याच्यामुळे त्यांना जीवनामध्ये आनंद मिळेल, समाधान मिळेल, अशा प्रकारचं दान करावं असं माझं व्यक्तिगत मत.
0: धन्यवाद सर.
1: 1975 साली अनुरंग नावचा एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये सुनरी पवन असं एक गाणं आहे की जे मौसमी चटर्जी हिचे डोळे नसतात आणि तिला नेत्रदान केलं जातं आणि तिला ती नवीन दृष्टी मिळते, त्याच्यावर ते आधारित गाणं आहे.
0: अच्छा, ते आपल्याला ऐकायचंय.
1: हा ठीक.

0: श्रोते हो, डॉक्टर कैलास जवादे हे सर्जन अर्थात शल्य चिकित्सक आहेत आणि अवयव प्रत्यारोपण करतात. डॉक्टर कैलास जवादे यांच्याशी आता बातचीत करूया. हॅलो हॅलो डॉक्टर कैलास.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार सर, गप्पा गाणी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर, अवयव प्रत्यारोपणच्या कामात आपला मोलाचा सहभाग असतो, तर त्याविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार, मी गेली 22 वर्ष अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि मी बघितलेलं आहे की अवयवांच्या प्रतीक्षेमध्ये अनेक रुग्ण आहेत आणि दुसरीकडे आयसीयूमध्ये अनेक रुग्ण मेंदूव्रत होऊन मरण पावत आहेत. जर आपण आकडेवारी बघितली तर दरवर्षी साधारणतः 1,80,000 लोकांचे किडनी खराब होते. जवळपास 2,00,000 नवीन यकृत खराब झालेले रुग्ण दरवर्षी भारतभराची आकडेवारी आहे पाहायला भेटतात. हृदयाचे विकार असणारे 1 करोड रुग्ण आहेत, त्यातल्या बऱ्याच जणांना हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. फुफ्फुसाचा त्रास असणारे 5 करोड लोक भारतामध्ये आहेत आणि अंध असणारे 12,00,000 रुग्ण भारतामध्ये आहेत. या सगळ्या रुग्णांना त्या त्या अवयवांची गरज आहे. जर आपण प्रत्यारोपणाची आकडेवारी जर बघितली तर 2025 मध्ये 20,138 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया भारतामध्ये पार पडल्या. याच्यापैकी 3,526 म्हणजे फक्त 18% ह्या मेंदूव्रत रुग्णांपासून मिळालेल्या अवयवांपासून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. बाकीच्या सर्व शस्त्रक्रिया या कुणीतरी जिवंत व्यक्तीनं अवयव दिल्यानंतर करण्यात आल्या.
0: बरोबर.
1: जर आपण बघितलं तर आयसीयूमध्ये 1% रुग्ण मेंदूव्रत होऊन मरण पावतात. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आयसीयूची संख्या जर आपण बघितली तर आपल्याला मेंदूव्रत रुग्णांच्या संख्येची आकडेवारी लक्षात येऊ शकते. पण दुर्दैवानं याबद्दल जाणीव जागृती नसल्यामुळे आणि समाजामध्ये माहिती नसल्यामुळे या रुग्णांचं निदान केलं जात नाही आणि त्यांच्यापासून अवयव जे मिळायला हवेत ते मिळू शकत नाही. एक मेंदूव्रत रुग्ण 8 जणांना अवयवदान करू शकतो, 8 जणांचं जीवन त्यातून वाचू शकतो, पण ते होत नाही. मग यासाठी काय करायला पाहिजे? मला असं वाटतं की 3 पातळ्यांवरती काम करणं गरजेचं आहे. पहिली पातळी आहे सामाजिक जनजागृती. भारतामध्ये नोटो या संघटनेनं अवयवदानाची संकल्प करणाऱ्यांची यादी तयार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ह्या यादीमध्ये आपलं नाव संकल्प केल्यानंतर नोंदवलं जातं. तर ही यादी मोठी करणं गरजेचं आहे. प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प घेण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. दुसरी पातळी छोटी रुग्णालय, 25 बेड्सचं हॉस्पिटल जिथं 5 आयसीयू बेड आणि 1 ऑपरेशन थिएटर आहे, त्याला शासन NTORC नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर म्हणून मान्यता देतं. अशा रुग्णालयात एखादा मेंदूव्रत रुग्ण जर आढळला तर त्याचं रोग निदान करून मेंदूमृत्यूचं निदान करून त्याच्या शरीरातील अवयव काढण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया त्या छोट्या रुग्णालयात पार पाडता येऊ शकतात. अशी अनेक रुग्णालये तालुका पातळीपर्यंत अस्तित्वात आहेत. जर NTORCला सक्षम केलं, समृद्ध केलं, तर मला वाटतं की असे मेंदूव्रत रुग्ण अवयवदाते बनतील आणि त्यांचे अवयव प्रत्यारोपण केंद्राकडे पाठवून गरजूंना प्रत्यारोपण केलं जाईल. तिसरी पातळी जी आहे ती सुद्धा महत्वाची आहे, ती म्हणजे प्रत्यारोपण केंद्रे. प्रत्यारोपण केंद्र खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतामध्ये 2 रुग्णालये आहेत, एक दिल्ली आणि दुसरं अहमदाबाद, जिथं मोफत प्रत्यारोपण शल्य चिकित्सा केल्या जातात. गुजरातमधलं जे रुग्णालय आहे IKDRC ITS हे एक या क्षेत्रातलं अत्यंत नामवंत असं केंद्र आहे, जिथं गेले अनेक वर्षांपासून मोफत प्रत्यारोपण शल्य चिकित्सा केल्या जातात. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं केंद्र चालू करणं ही काळाची गरज आहे. आता हे माहिती झाली, आम्ही काय करत आहोत? आमची दोस्त मुंबई नावाची संस्था आहे. आम्ही गेली 12 वर्ष पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीचं कार्य करत आहोत आणि त्यातून

0: महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत हा अवयवदानाचा संदेश पोहोचवण्याचं कार्य आम्ही करत आहोत. 2024 पासून आम्ही NTORC नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रिव्हल सेंटर या बाबतीत वैद्यकीय क्षेत्रामध्ये जागृतीचं कार्य चालू केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये फेब्रुवारीमध्ये आपण एक महत्वाचा कार्यक्रम आयोजित केला होता, NTORC सपोर्ट प्रोग्राम. त्याच्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती यांना NTORC बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. सध्या मी व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल आणि उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी कार्यरत आहे. उपजिल्हा रुग्णालय हे शासकीय रुग्णालय आहे, तिथे आम्ही मोफत OPD या बाबतीत चालू केलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्यांना प्रत्यारोपणाची गरज आहे त्यांना आपण तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं कार्य चालू आहे. भविष्यामध्ये गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये प्रत्यारोपण केंद्र चालू करण्याची आमची इच्छा आहे. सर्वांना अपील करू इच्छितो, आव्हान करू इच्छितो की सर्वांनी या बाबतीत पुढे यावं. सर्वसामान्य व्यक्तींनी अवयवदानाचे संकल्प करावेत. आपल्या क्षेत्रातील 25 बेडच्या रुग्णालयांनी NTORC म्हणून नोंदणी करून घ्यावी आणि अवयवदानाचं आणि प्रत्यारोपणाचं या कार्यामध्ये सहभाग करून घ्यावा. धन्यवाद.
1: धन्यवाद सर, आपण चांगलं मार्गदर्शन केलं. सर, आपल्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: मला 2005 मध्ये आलेल्या इकबाल या चित्रपटातील KK आणि सलीम मर्चंट यांनी गायलेलं एक मोटिवेशनल सॉन्ग आशा आहे, ते ऐकण्याची इच्छा आहे.
1: धन्यवाद डॉक्टर.

0: हॅलो,
1: हेलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, बोला, कोण बोलताय?
0: हॅलो, मी डॉक्टर संजीव लिंगवत बोलतोय कोल्हापूर आकाशवाणी येथून. जो विषय ऑर्गन डोनेशन अवेअरनेसच्या बाबतीत घेतलेला आहे, त्या गप्पागोणी गाणी या कार्यक्रमातील या विषयामध्ये बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. मला आपला विषय समजलेला आहे आणि आज संपूर्ण जगाला आणि देशाला हा

0: हा विषय समजून घेण्याची खरोखरच आवश्यकता आहे असं मला वाटतं.
1: अगदी अगदी.
0: मी ह्या बाबतीमध्ये बरंच काम केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य ऑर्गन डोनेशन महासंघाच्या माध्यमातून पुरुषोत्तम पवार, मधुसूदन देशपांडे, योगेश अग्रवाल यांच्यासोबत मी जोडला गेला असून ऑर्गन डोनेशनच्या बाबतीमध्ये प्रचंड कामाचा मला अनुभव आहे. आणि योगायोगाने म्हणा किंवा काही कारणास्तव मला ह्या सगळ्या गोष्टीतून जाण्याचा योग आला. म्हणजे मी अलीकडेच एक 5 महिन्यापूर्वी माझी 14 ते 15 वर्षाची मुलगी हिला माझी एक किडनी दिलेली आहे आणि मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या हे ऑपरेशन पार पडलेलं आहे. आणि डोनर म्हणून मी डॉक्टर संजीव लिंगोर आणि माझी मुलगी रिसिपियंट जी 14 वर्षाची आहे रमणी उर्फ परी लिंगोर, दोघांची तब्येत अत्यंत चांगली आहे. आणि ह्या गोष्टीतून आज मी बाहेर पडलेलो आहोत. आमचे दोघांचेही हा एक अनुभव अत्यंत थ्रिलिंग अनुभव होता. खरं तर ज्यावेळी आम्हाला कळलं, सुरुवातीलाच माझ्या मुलीला एक लहानपणापासून एकच किडनी होती आणि त्या किडनीमध्ये ज्यावेळी डॅमेज आहे हे आम्हाला कळलं, तिचं क्रिएटिनिन प्रचंड वाढलेलं आहे, त्यावेळी आम्हाला डॉक्टरने सांगितलं की आता तुम्हाला ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा पर्याय नाही. सुरुवातीला आम्ही प्रचंड घाबरलेलो होतो की काय करायचं, ट्रान्सप्लांट हा विषय काय साधा नाहीये आणि त्याच्यात माझी मुलगी लहान असल्यामुळे 14 वर्षाची, त्यामुळे हा विषय अत्यंत जोखीमीचा आम्हाला वाटत होता. पण जसे जसे मी पुढे इन्व्हेस्टिगेशन करत गेलो, जसे जसे बरेचसे डॉक्टर्स मला भेटत गेले, तसं तसं मला समजत गेलं की हे व्यवस्थित होऊ शकतं आणि त्यावेळी आम्ही याच्यातून यशस्वीरित्या पार पडलो.
1: अच्छा अच्छा. आता तुमची मुलगी बरी आहे?
0: हो, आता मुलगी एकदम व्यवस्थित आहे. आता माझ्या बाजूलाच बसलेली आहे, मी तिच्याकडे फोन देतो.
2: हॅलो
1: हॅलो, नाव काय आपलं?
2: माझं नाव रमणी संजीव लिंगवत आहे.
1: अच्छा अच्छा अच्छा. याविषयी काय सांगायचंय का तुम्हाला?
2: सांगायचं आहे की किडनी ट्रान्सप्लांट हा विषय आहे जितकं घाबरण्यासारखं आहे तितकं सुरक्षितही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन आयुष्य आणि नवीन काहीतरी शिकायला भेटत.
1: धन्यवाद सर.
0: त्या बाबतीमध्ये अजून जनजागृती होणं आणि लोकांनी पुढे येणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते सुरक्षित आहे एवढंच मी आपल्याला सांगतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि माझ्या आवडीचं, माझा आवडता गायक मुकेश यांचं एखादं गाणं आपण, त्याचं एखादं गाणं आपण गप्पोणी गाणीमधून

0: हॅलो, नमस्कार. हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार, कार्यक्रम गप्पा गाणी मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय सांगा.
1: नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर वाहतूक शाखा कोल्हापूर.
0: अच्छा,
1: आपला हा जो अवयव दानाचा विषय हा खूप चांगला विषय आहे. या संदर्भात मी काही बोलू इच्छितो. तर यामध्ये अवयव दान ज्यावेळी केलं जातं, एखाद्या व्यक्तीने एखादा त्याचा अवयव दान केलेला असतो, तर तो अवयव ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत जाण्याकरिता ग्रीन कॉरिडॉर तयार केला जातो. यामध्ये काही वेळा एका दवाखान्यातून एका हॉस्पिटल पासून दुसऱ्या हॉस्पिटल पर्यंत तो अवयव कमी वेळेत न्यावा लागतो, कारण ते एकदम त्याला कमी वेळामध्ये त्याला पोहोचवावं लागतं. तर डॉक्टरांनी त्याप्रमाणे आम्हाला जसं पोलीस विभागाला सूचना दिली जाते त्याप्रमाणे नियंत्रण कक्ष जे असतं पोलीस तिथून वाहतूक विभागाला कळवलं जातं की असं असं ग्रीन कॉरिडॉर करावं याचं आहे. ग्रीन कॉरिडॉर हा जो केला जातो तर यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षाला ज्यावेळी दवाखाना हॉस्पिटलमधून सूचना मिळते की जो अवयव आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचा आहे, तर यामध्ये बऱ्याच वेळा विमानतळ येथून सुद्धा आम्हाला सूचना मिळते. विमानतळापासून एका हॉस्पिटलमध्ये तो न्यायचा की विमानतळाला तो न्यायचा, विमानातून सुद्धा नेला जातो. ते विमानतळपर्यंतची पूर्ण रोड आहे तो आम्ही त्यावेळी आमची जी ट्रॅफिकची लोक आहेत, पोलीस स्टेशनची लोक आहेत, तर बंदोबस्त लावून पूर्ण रोड क्लिअर ठेवतो आणि तो अवयव एका ठिकाणाहून जे ज्या हॉस्पिटल ते विमानतळ आणि विमानतळ वाचून पुढे नेलं जातं विमानाने. त्यामध्ये पोलीस विभागाचं खूप महत्वाचं काम असतं आणि त्यामध्ये काही वेळ नसतं, काही वेळा रात्रीचं सुद्धा न्यावं लागतं, दिवसा न्यावं लागतं, गर्दीच्या वेळी सुद्धा न्यावं लागतं, तर त्यावेळी आम्हाला ते नियोजन करावं लागतं.
0: अच्छा, धन्यवाद सर. सर, आपल्या आवडीचं एखादं गीत असेल ना जे तुम्हाला आवडतं ते सांगा, आम्ही तुम्हाला अवश्य ऐकतो ते गीत.
1: माझ्या आवडीचं गाणं आहे पाहिले न मी तुला, हे गाणं आहे मराठी.
2: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: मी अजय आहुजा बोलतोय कोल्हापूर मधून.
0: बोला.
1: मला आज एक मुख्य विषय सांगायचा होता आपण सगळ्यांना.
0: इम्पॉर्टंट
1: मेसेज समाजाला, इम्पॉर्टंट मेसेज द्यायचं होतं समाजाला. माझा भाऊ एक्सपायर झालेला मागच्या वर्षी, तर त्याचं ऍक्सिडेंट म्हणजे अटॅक मध्ये एक्सपायर झालेला.
0: बरोबर.
1: तर त्याचं आय डोनेशन मी केलेला.
0: अच्छा, म्हणजे तुमच्या घराण्यानं निर्णय घेतला.
1: मी निर्णय घेऊन माझं भावाचं आय डोनेशन मी केलेला.
0: अच्छा अच्छा.
1: आमच्या घरचे मोठे आणि मी सगळ्यां मिळून डिसिजन घेतलं आणि आय डोनेशन केलं.
0: हा विचार
1: माझ्या मनात, म्हणजे कसं आहे, आमचं सिटीमध्ये दोन तीन लोकांनी, भरपूर लोकांनी आजपर्यंत केलं असणार. खरं माझे जे जवळे दोन तीन लोक आहेत त्यांनी केलेलं, तर त्यांच्याकडनं मला मेसेज आलं, तुम्ही हे आय डोनेशनचं काम करा, समाजासाठी चांगलं आहे. तुमच्या भावाचं विजन जगात जीवित असणार, कोणाचं कामात येणार ते आहे, विजन कोणाचं कामात येणार. म्हणूनच मी ते, आम्ही आमचे घरचे लोक मिळून ते डिसिजन घेतला.
0: चांगलं केलं तुम्ही.
1: तर आपण डिसिजन घेतला, तर आता कसं आहे, ते विजन आज पण माझं भावाचं या जगात जीवित आहे आणि कोणाचं कामात आलं हेच मला चांगलं वाटते. आणि माझ्या भावाचं नेचर कसं, पहिल्यासारखं हेल्पफुल होता सगळ्यांसाठी, म्हणूनच मी हे डिसिजन घेतला. समाजाला विनंती आहे, जर कोणाचं कामात आय विजन येत असेल, आय डोनेशन करा. किंवा आज भरपूर संस्था आहेत जे या कामासाठी पडालेत, तर तुम्ही सगळ्यांना सहकार्य करा. कोणाला कामात येत असेल तर आमचं त्यात हेल्पफुल नेचर व्हायला पाहिजे.
0: फारच छान केलं तुम्ही. एका जीवाला हे जग बघता आलं, हो की नाही?
1: हो.
0: धन्यवाद तुम्हाला. आपण गाण्याकडे वळूया का? आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं ते सांगाल का?
1: तुझे मे रब दिखता है यारा मैं क्या करू.

0: आणि आता श्रोते हो, हे आहेत योगेश अगरवाल सर. ते काय म्हणतात ते ऐकूया. हॅलो, नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: अवयवदान प्रबोधन क्षेत्रात तुम्ही गेले अनेक वर्ष काम करत आहात, त्याविषयी थोडक्यात माहिती सांगाल का?
1: हो नक्की. मी योगेश अगरवाल. लोकांची अवयवदान बद्दल माहिती नसल्यामुळे आणि गैरसमज असल्यामुळे अवयवदान खूप वेळा होत नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो अवयवदान या विषयाचा आपला कायदा आहे, त्या कायद्याचं नाव होता ट्रान्सप्लांट ह्युमन ऑर्गन टिश्यू ऍक्ट 1994. हा कायदा खूपच काटेकोर नियमाप्रमाणे काम करतो आणि सुरळीतपणे हा अवयवदान प्रणाली प्रक्रिया पूर्ण व्हावी याचा पूर्णपणे जबाबदारीने आपलं कार्य करत आहे. या कायद्याचे अंतर्गत चार आणखी सपोर्टिंग संघटना आहे. पहिली नोटो, नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. ही संघटना या कायद्याला सहकारी स्वरूपात काम करते आणि पूर्ण देशात अवयवदानच्या ऑल ऍक्टिव्हिटीज ला कव्हर करते. त्याचे आणखी सपोर्टिंग संघटना आहे रोटो, रिजनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. ही चार ते पाच राज्यांना एकत्र करून सरकारने रोटोची स्थापना केलेली आहे आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये सोटो एक ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. या संघटनांचं काम ज्यांना अवयवांची गरज आहे त्यांची प्रतीक्षेची यादी वेटिंग त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफेअर न करता गरजूंना अवयव वेळेवर मिळतात हा त्यांचं मुख्य कार्य आहे. महाराष्ट्रामध्ये चार एचटीसीसी आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद सध्याचे समाज. अवयवदान नोंदणीमध्ये कोल्हापूर पहिले क्रमांकावर आहे, पुणे डिव्हिजन एचटीसीसी महाराष्ट्रमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र भारतात पहिल्या क्रमांकावर नोंदणीमध्ये आहे. ही नोंदणीमध्ये जरी पहिले क्रमांकावर कोल्हापूर, पुणे, महाराष्ट्र असले तर ही आनंदाची बाब आहे पण समाधानाची नाही आहे. कारण की प्रमाण अजूनही लोक संघटन समोर खूप कमी आहे. अवयवदानचं प्रमाण वाढलं पाहिजे, नोंदणीचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान चळवळीमध्ये स्वतः नोंदणी करून या चळवळीमध्ये सहभाग झाले पाहिजे. रोटरी, जायंट, बँक, सामाजिक संस्था, पत्रकार, निवृत्त अधिकारी यांनी या चळवळीमध्ये सामील झालं पाहिजे जेणेकरून गरजूंना अवयव मिळावे त्यासाठी प्रबोधन जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: अच्छा, धन्यवाद सर. आपल्या आवडीचं एखादं कुठलं गीत ऐकू इच्छिता?
1: मधुबन खुशबू देता है, सावन खुशबू देता है,
0: वाह वाह,
1: जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है.
0: वाह वाह वाह वाह सर.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्कार, मी प्रसाद बुरांडे बोलतोय.
0: आता
1: आपला खूप छान विषय आहे, जुगजुग जुयो अभियान जे चालू आहे त्याच्या अंतर्गत मला असं म्हणायचं की अवयवदान श्रेष्ठदान आणि या संबंधात आपण बोलतोय. तर आता लोकांना साधारण की नेत्रदानापर्यंत लोक तयार झालेली आहेत आणि जवळजवळ 30% जास्त असं साधारण तरी आढावा जर घेतला तर लोक नेत्रदान करण्याकडे वळलेले आहेत. पण बऱ्याच वेळा कसं होतं की ते कुठं त्यांचं शेवट त्यांचा कुठं होतो, तिथं हॉस्पिटलची काय सोय आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा अर्ज करून सुद्धा नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून सुद्धा काही वेळा ती होऊ शकत नाही. तर त्यामुळे पंचायत होती. तर आता अवयवदान श्रेष्ठदान हे करता असताना आपला अवयव दुसऱ्यासाठी जेव्हा उपयोगात येतो तर त्यावेळी तो निश्चितपणानं त्याचा उपयोग होऊ शकतो याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी. आणि आपण मरावे तरी कीर्ती रूपी उरावे असं म्हणतो, पण मरावे तरी अवयव रूपी उरावे. आणि मग आपण आत्मा अमर आहे जसं म्हणतो, तसं सुद्धा माझ्या शरीराचा एखादा भाग सुद्धा अमर आहे असं म्हणलं तर आणखीन तो पुन्हा दुसरीकडे रुजू शकतो. म्हणजे असं आपल्या अवयवाचं दुसरीकडे कलम होऊ शकतं आणि ते पहिल्यापेक्षा सुद्धा अधिक उपयोगी होऊ शकतं. एखादी फॅमिली, एखादं कुटुंब या अवयवदानामुळे पुन्हा उभा राहू शकतं. आता एक विश्वास लोकांनी घ्यायला पाहिजे आणि लोकांनी या अवयवदानात घाबरून जाऊ नये. आणि आपण बऱ्याच लोकांनी देहदानाचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि त्याशिवाय देहदान करणाऱ्या त्यांनी फॉर्म भरतात त्या लोकांनी आपल्या घरामध्ये ते सांगावं. म्हणजे लोक नको म्हणतील, काय म्हणतील असं म्हणून आपण सांगत नाही आणि मग आपल्या मृत्यूनंतर आपली ती इच्छा पुरी होत नाही. म्हणून ज्यांना ज्यांना देहदान करायचं आहे, अवयवदान करायचं आहे, त्याने आपल्या घरातल्या लोकांना विश्वासात घेऊन ते सांगावं आणि त्यामुळं समाजाचं खूप मोठं एक आपण विना खर्च, म्हणजे हे दान तर आहे पण या दानात तुम्हाला परमेश्वरान जे दिलंय तुम्हाला तेच तुम्ही दान करताय.
0: हो ना,
1: तुम्ही स्वतः काहीतरी मिळवताय, आणखीन मी इतके पैसे दिले तितके पैसे असं नाही. ते परमेश्वरानं तुम्हाला शरीर दिलेलं आहे, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला पोहोचलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःचं दान, स्वतःचं म्हणजे स्वतःची काहीतरी क्रिएटिव्हिटी परमेश्वरानं दिलेल्या वस्तूतली एक वस्तू तुम्ही दुसऱ्याला देताय. म्हणजे जवळजवळ तुम्ही स्वतः परमेश्वर स्वरूप होताय असं मला म्हणायचं आहे. तर त्यामुळं हे सगळ्यांनी अवयवदानाकडे पॉझिटिव्ह बघावं, सकारात्मक बघावं आणि आपल्यामुळं इतरांना निश्चितपणानं उपयोग होईल हे निश्चित त्याची खात्री बाळगावी. मरावे परी कीर्ती रूपेच नाही तर मरावे परी अवयव रूपी उरावे असं मला वाटतं.
0: हो,
1: नमस्कार.
0: अगदी छान विचार मांडलेत सर तुम्ही. आपण गाण्याकडे वळूया.
1: गाणं सध्या सगळीकडे श्रावण सरी जोरात चालू आहेत तर त्यामुळे घनघन माला नजीक आठल्या हे गाणं होऊ दे.
0: क्या बात है. जरूर जरूर.

0: श्रोते हो, प्राध्यापक डॉक्टर आर पी डिसुजा, विभाग प्रमुख मानव शरीर रचना विभाग आणि प्राचार्य शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय कागल कोल्हापूर यांच्याशी आम्ही संपर्क साधला. अवयवदानाच्या चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. डॉक्टर डिसुजा हे फेडरेशन ऑफ ऑर्गन आणि बॉडी डोनेशनचे आजीव सदस्य आहेत आणि त्यांनी स्वतःही स्वतःच्या अवयव आणि देहदानाची नोंदणी केलेली आहे. तर आता आपण डॉक्टरांशी बोलूया. हॅलो डॉक्टर, नमस्कार. गप्पा गाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, सध्या जुग जुग जिओ हे अवयवदान अभियान सुरू आहे, तर याविषयी आम्हाला सांगाल का?
1: मी डॉक्टर आर पी डिसुजा. श्रोते हो, अवयवदान म्हणजे आपण जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयव किंवा ऊती गरजू रुग्णांना देणे. अवयव म्हणजे ऑर्गन आणि ऊती म्हणजे टिश्यूज. आपल्या भारत सरकारने एक कायदा पारित केलेला आहे, थोटा कायदा म्हणतात त्याला, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ऍक्ट. त्याअंतर्गत आपण अवयव दान करू शकतो आणि ते गरजू रुग्णांना त्याचा लाभ होतो. एका अवयव दात्यामुळे 8 जणांना नवीन आयुष्य मिळू शकते, जसे की हृदय, मूत्रपिंड, यकृत, डोळे, त्वचा, असे अनेक अवयवांची आज लाखो रुग्णांना गरज आहे. आपण फक्त एकदा हो म्हटले की आपल्या जाण्यानंतरही कोणाचे तरी जुग जुग जीव होऊ शकते, हेच या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे.
0: अच्छा अच्छा.
1: सर्वात मोठा गैरसमज लोकांच्या मध्ये जो आहे तो म्हणजे अवयव काढण्याची

0: प्रक्रिया पूर्णपणे शास्त्रीय व सन्मानाने केली जाते की नाही, तर हे सगळं काम तज्ज्ञ डॉक्टर करत असल्यामुळे ती शास्त्रोक्त पद्धतीनेच केली जाते आणि ती सन्मानानेच केली जाते. शरीरावरती कोणताही असा विद्रूप करणारा वगैरे दिसत नाही. जे अवयव दाते असतात त्यांच्या शरीरावरती व्रण दिसत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबियांची संमती. म्हणूनच हा विषय आपण घरात कुटुंबियांना आधी बोलला पाहिजे की आपण अवयव दान करू इच्छितो हे कुटुंबियांना समजलं पाहिजे. कारण का काही अवयव दान हे मृत्यूनंतर सुद्धा केले जातात. कुटुंबाला सांगितलं पाहिजे माझ्या मृत्यूनंतर मी अवयव दान करेन. हे असे सांगितले तर कुटुंबाला त्याची कल्पना येते की मृत्यूनंतर शरीराचे स्वामित्व हे कुटुंबियांकडे असल्यामुळं त्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो. ही खरं असते कुटुंबाला देखील दिलेली सर्वात मोठी भेट असते. मी माझ्या बाबतीमध्ये कुटुंबियांशी बोलूनच हा निर्णय घेतलेला आहे. मी आणि माझे कुटुंबी या विचाराशी पूर्ण सहमत आहोत. अभिमानाने सांगतो की महाराष्ट्र राज्य यात नेहमीच आघाडीवरती आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी राज्यभर या विषयावरती जनजागृती करत आलेलो आहे. तरीही दररोज अनेक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत असतात. अवयव दाते कमी आणि अवयव स्वीकारण्यासाठी रुग्णांची प्रतीक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच जुग जुग जो ही फक्त मोहीम नाही, ही एक चळवळ आहे, एक विचार आहे की आपण मेल्यानंतरही आपण गेल्यानंतरही आपले अस्तित्व कोणाच्या तरी रूपात जिवंत राहिले पाहिजे. अवयव दानासाठी राष्ट्रीय स्तरावरती एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे नोट्टो, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर टिश्यू ट्रान्सप्लांटेशन. तर त्या अंतर्गत ऑनलाईन सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येतो. त्याला आपण म्हणतो प्रतिज्ञा. आपण प्रतिज्ञा करायची की आपण अवयव दान करणार आहे. त्याचीच एक शाखा राज्यस्तरावरती असते, त्याचीच एक शाखा जिल्हा स्तरावरती असते. त्याला आपण नोट्टो रोट्टो सोट्टो अशा नावाने संबोधतो. आणि त्याचे जे अवयव दानाचे काम करणारे कार्यकर्ते असतात ते सगळ्यांच्याकडे त्याची माहिती असते. किंवा नोट्टोच्या वेबसाईटवरती तुम्ही जर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून आपली प्रतिज्ञा घेता येते.
1: सर धन्यवाद, आपण छान बोललात. आता आपण गाण्याकडे वळूया. आपल्या आवडीचं एखादं गाणं असेल
0: अवयव दान चळवळ या निमित्त एक दिन दिख जाएगा माटी के मोल ते लावलं तर बरं होईल.
1: अच्छा, धरम करम चित्रपटातलं हे गीत आहे, अवश्य ऐका सर.

0: हॅलो.
1: नमस्कार मॅम.
0: हा नमस्कार, कोण बोलताय?
1: मी मिसेस शीतल पाटील बोलते.
0: बोला.
1: मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक झालेला अनुभव म्हणजेच काय अवयवदानाविषयी तुम्हाला एक अनुभव झालेला सांगत आहे.
0: हा सांगा ना, काय झालं तुमच्या आयुष्यात?
1: अवयवदान ही एक अशी असा म्हणजे मोठा विचार आहे
0: हो,
1: की ज्याने फक्त आपले अवयवदान करून आपण कायम दुसऱ्या रूपाने जिवंत राहू शकतो.
0: अगदी अगदी.
1: आणि ते एक इतरांपुढे उदाहरण ठेवा की आपल्या अवयवदानांचे दान करा, अनेकांचे जीव वाचवा.
0: अच्छा. नाही,
1: तुम्ही असून तुम्हाला सुद्धा जिवंत ठेवते.
0: हा हा. मॅडम, तुम्ही अनुभवाबद्दल काहीतरी सांगत होता, तुम्हाला कसला अनुभव आलाय सांगा ना.
1: नाही, आता एक अनुभव आलेला आहे की माझ्या आयुष्यातच झालेला आहे तो. म्हणजे अचानक असे वेळ आपण असा विचार म्हणजे घेऊ शकत नाही, पण मी तो घेतला आणि अनेकांचे जीव वाचवले, अवयव दान केले, अनेकांचे जीव वाचवले, त्याच्यामुळे खूप जणांना जीवनदान मिळालं.
0: अच्छा, कुणा कुणाविषयी बोलताय आपण सांगू शकाल का? म्हणजे आपल्या घरात काहीतरी
1: मिस्टरांच्या बद्दल मी सांगते तुम्हाला.
0: अच्छा, सांगा ना.
1: माझ्या मिस्टरांच्या बद्दल ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी तो पुढाकार घेऊन म्हणजे अवयवदान करण्याचा हा विचार केला.
0: अच्छा, चांगला विचार आला तुमच्या डोक्यात.
1: हो, म्हणजे ते अवयवदान हा आता एक आहे अनुभव की तो तरी माणूस नसतोच, पण कसं आहे त्याचे जे अवयवदान केलेले असतात आपण त्यांच्यामुळे इतर लोकांना म्हणजे जो काही जीवनदान मिळतो, आपण म्हणजे तो व्यक्ती जरी नसेल तरी त्याच्या रूपात तो जिवंत राहतो.
0: हो ना, अगदी बरोबर आहे तुमचं.
1: इतर लोकांनी पण असा विचार करावा. हा असाच आपला अवयवदान जो म्हणजे विषय आहे आता कंटिन्यू आयुष्यात लोकांनी पुढे घेऊन जावा.
0: अच्छा अच्छा. आपल्या आवडीचं गाणं सांगू शकाल का?
1: हो, म्हणजे माझ्या पण आणि माझ्या आयुष्यातील हे खूप मला फेवरेट माझं सॉन्ग आहे. हसते हसते कट जाए रसते जिंदगी यू ही चलती रहे खुशी मिले आगम

0: श्रोतेहो, आज आपण अवयवदानाविषयी माहिती घेतली. आपण संकल्प करूया, जाता जाता जीवन देऊया, अवयवदानाचा संकल्प करूया. आपण स्वतः अवयवदानाचा निर्णय घ्या आणि आपल्या कुटुंबियांनाही त्याबद्दल माहिती द्या. अवयवदान करा, जीवनदान करा. अवयवदान श्रेष्ठ दान, जीवनदान महादान. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून B.S. कांबळे, प्रसारण कक्षातून प्रशांत चव्हाण आणि श्रोत्यांशी बातचीत केली होती सीमा मकोटे यांनी. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकला. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, श्रावण सुरू झालाय, म्हणजेच ओघाने सणांची रेलचेल सुरू झालीये. श्रावण महिन्यात जसा निसर्ग खुलतो ना, अगदी तसंच या श्रावण महिन्यात आपलं मनही सुखावतं, कारण सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण असतं ना. या श्रावणात एक ना अनेक सण असतात आणि या प्रत्येकाचं वेगळं महत्व, वैशिष्ट्य, आध्यात्मिक कारण असतं. या श्रावणातला आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. मैत्रिणीनो, मंगळागौर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं पारंपरिक आणि सांस्कृतिक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्नानंतर सलग पहिली 5 वर्ष करायचं असतं. मंगळवारी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. मैत्रिणीनो, आजच्या कार्यक्रमात आपण मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपला. यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. यांना तबला साथ केलीय प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केलीय गायत्री जोशी यांनी. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगळागौरीच्या आरतीने.

0: जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया.
1: साधी फुगडी.
2: चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा.
3: केरसुणी फुगडी. चार लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर.
1: एका हाताची फुगडी.
4: जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी घेऊ एक हाती फुगडी, एक हाती फुगडी.
1: लाटण्याची फुगडी.
2: गोड गोड गाणे गाऊया, गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया, पाहूया.
3: पद्मासन फुगडी. खेळून

0: किती छान
1: कमळ फुगडी
2: फुलात फुल कमळाचे बाई कमळाचे श्री विष्णू ना वहायचे बाई वहायचे
3: उठ बस फुगडी सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी मऊ मऊ उशी उठ बस फुगडी खेळतात पहा कशी खेळतात पहा कशी
4: दंड फुगडी
5: मंगळागौरीसाठी खास केले वेडे खास केले वडे यमुने तू आम्हाला कधी देणार पेढे कधी देणार पेढे
1: गवळण फुगडी
6: गवळण

0: weird and Nazi.
1: या फुगड्या खेळतानाच बाकीच्या मैत्रिणी बायका फेर धरतात आणि त्या नववधूला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा.
2: खुंटण मिरची
3: जाशी लकायसी,
2: खुंटण मिरची
3: जाशी लकायसी,
2: आई बोलावते
3: बर करीते.
2: खुंटण मिरची
3: जाशी लकायसी,
2: खुंटण मिरची
3: जाशी लकायसी,
2: सासूबाई बोलावतात
3: बर करीतात.
2: खुंटण मिरची
3: जाशी लकायसी,
2: खुंटण मिरची.

0: तेच तशी.
1: ए आता छान उखाणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का नीला तुझी. हे बरं एक छानसा उखाणा.
2: बरं बरं. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हा. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. निलेशरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
3: छानच.
1: ए मस्त घेतलास ग उखाणा नीला. पण आपल्या राधा काकू आहेत ना त्या खूप मोठा उखाणा घेतात. तसं ऐकलाय का कधी तुम्ही?
2: नाही ग.
1: मग राधा काकू घ्या
2: घ्या
4: श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हसवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीची अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणी दोण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा फुगड्या पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता

0: खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्र रावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास.
1: आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना, ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते.
2: साळुंकी साळकी.

0: मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना, बरं का? आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात, आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का?
1: दिंडा

0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार

0: तांदूळ जळू, चळवई जळू, तांदूळ जळू.
1: किस बाई किस,
2: किस बाई किस.

मैत्रिणीनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो. आपल्याला त्याचं महत्वही माहिती आहे. खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे. रोज आपण त्या गोष्टी करतच असतो. पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते

होते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो, त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणीनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची. ही ताकमाडी म्हणजे काय तर एक खांब रोवलेला असायचा, त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा. डेरा म्हणजे काय तर मोठं मडकं किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत. कारण तेव्हा घरात माणसांची संख्या ही खूप असायची ना. त्यावेळेला तुम्हाला माहितीये का ती जी रवी असते ना ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते. तर त्या दोरी बांधली जायची जी क्रॉस मध्ये असायची आणि मग एकदा एक हात ओढायचा एकदा दुसरा हात ओढायचा जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची. आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का. तर ती ताकमाडी त्याला ते रवी आणि तो रांजण असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल. तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे. पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो, त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो. मग त्यामध्ये थोड्या वेळानी आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो. म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल. तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो. ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा. पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत. चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा.

0: तुझी आई माझी आई,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी का

0: माझी।
1: ताम तौली ताम।

0: अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: माझी नळ काय ग केलीस काय ग केलीस
1: भाच्याच्या बारशात वहिनीला दिली वहिनीला दिली
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
2: चौथीचं भांडण
0: अग

0: आई मी येऊ का, आई मी येऊ का,
1: नको रे राजा,
0: आई मी येऊ का,
1: नको ग बाळा, बाजारात जाईन चणे मी खाईन, चाल तुला देईन, चालेल तुला,
0: चालेल मला, आई मी येऊ का.

0: आजोबा खाईल तुला, चालेल तुला?
1: चालेल मला, आई मी येऊ का?
0: नको म्हणते ना,
1: आई मी येते ना?
0: नको ना, नको ना,
1: आई मी येतेच,
0: चल मग करते।
1: अग अग सुनबाई मोर असा नाचतो,
0: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो,
1: अग अग सुनबाई मोर असा नाचतो,
0: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो,
1: अग अग सुनबाई मोर असा नाचतो,
0: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो,
1: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो,
0: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो,
1: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो,
0: नाही नाही सासूबाई मोर असाच नाचतो।
2: टप टप

घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड जिम्म्याची गाडी.

0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, एक तरी दोन तरी तीन तरी असतील, चार तरी पाच तरी सहा तरी असतील, सात तरी आठ तरी नऊ तरी असतील, दहा तरी बुलबुल असतील।
0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: ह्या ला ह्या कशाचा,
2: ह्या ला ह्या ज्वारीचा,
1: ह्या ला

अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परततात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे.

0: मंगळागौरी माते की
1: जय।
2: तर मैत्रिणीनो, या सगळ्या खेळांच्या प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो, हा मुख्य उपयोग या खेळ खेळण्याचा सांगता येईल। पूर्वीच्या काळी केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांना या सगळ्या खेळातून मनोरंजन आणि आनंदही मिळत असे। मंगळागौर हे व्रत कष्टाचं दमणुकीचं नसून चापल्य देणारं, चैतन्य देणारं आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणार आहे, नाही का? तेव्हा या श्रावणात तुम्हीही या मंगळागौरीच्या खेळाचा नक्की आनंद घ्या। मैत्रिणीनो, आज हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात तो सादर केला होता रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने। यामध्ये सहभागी होत्या अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी। त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली होती गायत्री जोशी यांनी। बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र आजच्या आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते। पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे।

0: श्रोते हो, आत्ताच आपण महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
4: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
3: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
4: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनी. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकी पण वाढलं. संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
5: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12:00 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्रात

जाकेट पर हम चांद

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा। मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली।
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ। मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिलेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले। कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव मनीषा चटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना, टेक्सटाईल कमिशनच्या व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते। झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही। त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवा

पुढे जाता येईल. बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10:00 सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या. नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी गुंडेश मगदुम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते. बंगालच्या उपसागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमार आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रेझाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: यह क्षेत्र देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलंय. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकेल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री बनणं सोपं नाही मात्र आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या लोकशाहीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं तसंच रेल्वे स्थानकावर चहा विकणारं मूल देशाच्या प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचणं शक्य झालं. कोणत्याही व्यक्तीनं निर्धार केला तर आपली राज्यघटना त्याला मुख्यमंत्री बनवू शकते हीच आपल्या राज्यघटनेची ताकद आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणं हे दर दिवसासाठी एक आव्हान असतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. देशात आशयनिर्मितीशी संबंधित ऑरेंज अर्थव्यवस्था वेगानं मोठी होत आहे त्या पार्श्वभूमीवर मुलांचा स्क्रीन टाईम ही पूर्णतः वाईट गोष्ट नाही पण त्यात समतोल असायला हवा असं त्यांनी सांगितलं. मुलांसमोर खेळाच्या मैदानात यश मिळवण्यासारख्या प्रेरणा समोर आणायला हव्यात आणि त्यांचं स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानावर वळवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाची ही नोंद केली. या सोहळ्याला विविध क्षेत्रातले तरुण उद्योजक क्रीडापटू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मदाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळतात. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा या सेवेशी जोडली जाईल. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालय करत

आपलेलं चांगलं काम मिशन मोडवर राज्यातली प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी काल मुंबईत बैठक घेतली आणि विभागाचे विविध उपक्रम, योजना आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातल्या शाळांचं आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 192 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या एफएचआय महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थान नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लांजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. भैरवगड, वानर, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, कलवंती किंवा अगदी कळसुबाई असे अगदी मानाचे तुरे ज्याच्या टोपीमध्ये आहेत, असा एक ट्रेकर, गृहरक्षक दलातील एक जवान ते गिर्यारोहक, असा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवक दोस्ताकडनं. स्वागत करूया आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एका अशाच हरहुन्नरी युवक दोस्ताचं, ज्याचं नाव आहे आकाश पालकर. आकाश, स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे, युवक मित्रांतर्फे तुझं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ट्रेकिंगचा हा तुझा सगळा प्रवास उलगडून घेणारच आहोत आपल्या गप्पांमधून, तर सुरुवात मला करायला आवडेल की तुझी ट्रेकिंगची सुरुवात कुठल्या गडापासून सुरू झाली?
1: माझी जी ट्रेकिंगची सुरुवात आहे तर ही कलावंती गडापासून झाली. 2016 मध्ये मी 12 जुलै 2016 मध्ये पहिला ट्रेक केला हा कलावंतींचा, त्या ठिकाणापासून माझी या ट्रेकची सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे आपले कलावंती, कळसुबाई, वजीरलिंग आहे, सुळका किंवा वानरलिंगी आहे, तैलबाईला, तर अशा पुढे मोठमोठ्या मोहिमा किंवा जे गड किल्ले आहेत

0: या वाटा माझ्या सुरू झाल्या.
1: नक्कीच, आता ऐकताना ही नावं वाटतायत नुसती, पण ते सर करताना तू समोर गेलेले सगळे परिश्रम असतील, तयारी असेल, ती खरंच अनेक दिवसांची काही महिन्यांची असेल.
0: नक्कीच.
1: सर्वात मानाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे कळसुबाईचा शिखर, तर कलावंती हा तुझा पहिला गड होताच, पण त्याचबरोबर हा एक मानाचा आहे, तो म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर त्या एका प्रवासाबद्दल सांग ना.
0: कळसुबाई शिखर हे मी फक्त नाव लहानपणी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यावरती चढायला मिळेल किंवा तो सर करता येईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण ज्या वेळेला माझ्या रोल मॉडेल आहेत अरुणिमा सिन्हा मॅडम, ज्या हँडिकॅप आहेत आणि हँडिकॅपमध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, त्याच्यावरती चढाई केल्याने आपला भारताचा तिरंगा फडकवला, मग त्यावेळेला त्यांचा जो अभिमान किंवा त्यांचं जे नाव मी ज्यावेळेला ऐकलं फर्स्ट टाइम, त्यावेळेला मी फायनल केलं की आपल्याला सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाई, या ठिकाणी आपल्याला आपला तिरंगा फडकावायचा आहे. तर ते मनामध्ये ध्येय ठेवलं आणि त्याच्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलो आणि तो 1 आणि 2 ऑगस्ट या दिवशी 2016 रोजी मी कळसुबाईवरती तिरंगा फडकवला.
1: अरे वा, खूप छान. त्याचबरोबर तुझ्या यादीमध्ये लिंगाणा सुळका, वजीर सुळका, वानरलिंगा सुळका, भैरवगड आणि तैल बैला हे सुद्धा आहेत, तर याबद्दलचाही एक्सपिरियन्स सांग ना.
0: याबद्दलचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे, कारण ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण जे ट्रेकिंग करतो याच्यामध्ये आपण फक्त गडकिल म्हणजे जंगलातल्या वाटा आहेत त्या ठिकाणांवरून आपण चालत जातो, परंतु जे सुळके आहे तर त्याच्यावरती आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते. ते सर्व साहित्य असेल जे आपण ट्रेकिंगसाठी वापरतो, तर त्या साधनांचा वापर करून आपण 90 डिग्री मध्ये जो सुळका आहे तर त्याच्यावरती चढाई करतो. त्याच्यामुळे आपला संपूर्ण हा जो वजन आहे आपल्या शरीराचं ते संपूर्ण आपल्या हातावरती असं आणि आपल्याला वरती ओढत रॉक क्लाइम्बिंग करत आपल्याला वरती चढावी करावी लागते.
1: मग या दरम्यान 2016 साली जेव्हा तू सुरुवात केलीस, तर मग तेव्हापासून तू काही डाएट किंवा असं काही फॉलो करत होतास का?
0: त्यावेळी डाएट म्हटलं तर मी मिडल क्लास मधला आहे, त्याच्यामुळे मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं, परंतु रेग्युलर माझी रनिंग किंवा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, वेळेवरती झोप, तर ह्या गोष्टींचं मी नक्कीच पालन करत होतो आणि ते सातत्याने माझं चालू होतं.
1: नक्कीच. यानंतर तू डायरेक्टली म्हणजे ट्रेक अरेंजमेंट नाही केलेस, तर त्याच्या आधी तू काही बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलेस.
0: नक्कीच.
1: तर तू बेसिक कोर्स माउंटेनिअरिंगचा केलास, तर तो कुठे केलास आणि कसा होता तो एक्सपिरियन्स?
0: मी बेसिक कोर्स आहे तो अभिमास ही संस्था आहे मनालीमध्ये हिमाचल प्रदेशला, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट, तर त्या ठिकाणी हा माझा 28 दिवसाचा टोटल कोर्स झाला. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण रॉक क्लाइम्बिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर आपण विथ स्नो म्हणजे आपण बर्फामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. असा माझा हा टोटल 28 दिवसाचा कोर्स होता आणि त्याच्यामध्ये आपण एका हाईट वरती जातो. जवळपास आम्ही 11,500 फुटापर्यंत आम्ही हिमालयामध्ये सुरुवात केली, चढाई केली त्याच्यावरती, आणि याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या वातावरणाशी जुळून कसं घ्यायचं, तर हे तिथे आपल्याला शिकवलं होतं. तिथे जे इन्स्ट्रक्टर आहेत, शेर्पा काही असतात, तर त्यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवास चालू होता.
1: खूप छान. त्याचबरोबर तू 2022 साली निमास या संस्थे अंडर ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केला ट्रेकिंगचा, तर तो कुठे आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता? माझ्या मते तो एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्याच्यानंतर तू ट्रेकिंग अरेंजमेंट सुद्धा सुरू केलं.
0: बरोबर.
1: तर हा ऍडव्हान्स कोर्स कसा होता?
0: आपण ज्या वेळेला बेसिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ए ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं. माझं ध्येय तेच होतं की आपल्याला ऍडव्हान्सला क्वालिफाय व्हायचंय. मग त्याच्यासाठी मी बेसिक मध्ये असताना मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला ए ग्रेड कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे, आणि माझ्या मेहनतीला यश आलं, ती ए ग्रेड मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मी ऍडव्हान्स जो आहे, तर तू निमास म्हणून संस्था आहे इंडियन आर्मी चाइल्ड डिफेन्सची, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशला तिथे मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे 35 दिवसाचं टोटल आमचं ट्रेनिंग झालं आणि -12 डिग्री मध्ये आम्ही जवळपास 16,000 फुटापर्यंत आमचं ट्रेनिंग चालू होतं आणि पूर्णपणे ग्लेशियर म्हणून, गोरेचिन ग्लेशियर म्हणून आहे, तर त्यामध्ये आमचं संपूर्ण ट्रेनिंग झालं. आणि त्या ठिकाणी असताना आपला जो शारीरिक कस तिथे खूप आपल्याला दाखवावा लागतो, कारण तिथलं वातावरण आहे तर त्या वातावरणाला आपण जुळवून घ्यावं लागतं, तर ते आपली पूर्ण तयारी करून घेतात. आणि याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही हाईट वरती जायचो, जवळपास आमच्या पाठीवरती 25 ते 30 किलोची बॅग असायची आणि त्यांचं फिजिकल इंडियन आर्मी असल्यामुळे त्यांची फिजिकल एवढी टफ असायची, जवळपास आम्ही 25 ते 30 किलोची बॅग पाठीवरती घेऊन आम्ही 8-8 किलोमीटर रनिंग करायचो.
1: बापरे,
0: खूप छान होता प्रवास तो, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि त्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी बेसिक करून आलो त्याच्यानंतर 2000

0: 2022 मध्ये जुलै 2022 मध्ये मी युनम म्हणून एक पीक आहे मनालीमध्ये लाहुल परिसरामध्ये, तर ते जवळपास 20,100 फुटाचं पीक आहे. म्हणजे जवळपास एव्हरेस्ट बेस कॅम्प जर म्हटलं तर तो आपल्याला 17,500 फुटापर्यंत जातो, त्याच्याही पेक्षा उंच असणारं हे शिखर आहे माउंट युनम. तर ते आम्ही रत्नागिरीतील 4 व्यक्तींनी याच्यावरती चढाई केली होती.
1: अरे वा, खूप छान. सुरुवात तर तुझी कलावंतीपासून झाली, पण ह्या आधी ह्याचं बाळकडू कधीपासून, म्हणजे हे करायचंय मला असं एक मनामध्ये यावं लागतं, तर तो पॉइंट कुठला होता?
0: तो पॉइंट म्हणजे मी 11वीला असताना मी एमएससीआयटी करत होतो, त्यावेळेला मी जे तुम्हाला मग अशी रोल मॉडेल म्हटलं अरुणिमा सिन्हा मॅडम, त्यांची ज्यावेळेला मी व्हिडिओ बघितली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या व्यक्तीने हँडिकॅप असताना त्यांनी एवढं शिखर क्लाइम केलं. परमेश्वराने आपल्याला सर्व काय दिलंय तर आपण का नाही करू शकत. आणि मग त्याच वेळेला चालताना वगैरे मी ज्यावेळेला घरातून बाहेर पडायचो तर त्यावेळेला माझी फक्त नजर आकाशाकडे जायची की ह्या ढगांच्या वरती काय आहे, त्या ठिकाणी मला जायचंय असं कुठलं ठिकाण आहे. आणि त्यावेळेला मला समजलं की माउंट एव्हरेस्ट, आणि तो प्रत्येक वेळेला मला तो साथ घालत होता की तू ह्या फील्डमध्ये ये, माझ्यासोबत ट्रेकिंग कर असं ते मला चालता उठता बसता मला त्याच गोष्टींचं वेळ लागलं होतं आणि त्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मी उतरलो.
1: खूप छान. पण ह्या सगळ्याला लागतो तो म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. तर मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की कलावंती जेव्हा तू सर केलास तर त्यावेळेला घरच्यांना माहिती होतं का?
0: घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. घरच्यांना फक्त मी एवढं सांगितलं होतं की मी बाहेर जातोय, कारण मी रत्नागिरीच्या बाहेर कधी गेलोच नव्हतो, ना कुठचे बाहेरचे जिल्हे आहेत ते कधी पाहिले होते. परंतु फक्त मला एका काकाने सपोर्ट केला आणि त्या सपोर्टवरती इथपर्यंत मी आज पोहोचलो. परंतु सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता, परंतु आता ज्या वेळेला सोशल मीडिया वृत्तपत्रामध्ये ज्या वेळेला नाव यावं लागलं मग त्याच्यानंतर घरच्यांचा सपोर्ट आहे.
1: कारण तसं बघायला गेलं तर थोडंफार हे रिस्की क्षेत्र आहे.
0: हो नक्कीच.
1: त्याचबरोबर तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करायला लागलास 2022 नंतर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी तू शास्त्रोक्त शिक्षण घेतलंस आणि मग ती कला पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांनाही त्याचा आनंद उपभोगता घेईल असं तू सगळी अरेंजमेंट केलीस, तर आता तू जेव्हा ट्रेकिंगची अरेंजमेंट करतोस तर तेव्हा आम्हाला दिसताना जर आम्हाला ट्रेकिंग करायला यायचंय तुझ्याबरोबर तर आम्ही चला बॅग भरली निघालो, पण तुझी त्यामागे काय काय तयारी चालू असते ही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आम्ही रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग हा जो आमचा ग्रुप आहे राम, तर ह्या संस्थेच्या अंडर आम्ही सर्व काम करतो. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम असते आणि त्या टीमचं देखील मी जे रॉक क्लाइम्बिंग कोर्सेस आहेत तर ते देखील त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं झालं तर आम्ही पहिलं तो रूट मार्च करतो, ठिकाणी जायचं कसं, किती वेळ लागणार आहे, ज्यावेळेला एखादा आम्ही डोंगर निवडतो तर त्याच्यावरती आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, जेवण, हा संपूर्ण आमची पूर्ण रेखी केली जाते, कारण आपल्याला ग्रुपला सोबत घेऊन जायचंय. सो त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपण जास्त महत्वाचे आहोत, कारण त्या गोष्टी पहिला बघितल्या जातात. आणि संपूर्ण रूट मार्च केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो, जेणेकरून त्या मुलांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही.
1: बरोबर. आणि तुम्ही तुमच्या फ्लायर मध्ये किंवा पोस्टर मध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की ह्या ह्या गोष्टी घ्या. पण ऍज अ मॅनेजर, ट्रेकिंग मॅनेजर या नात्याने तुम्हाला काय वाटतं, तुमची अपेक्षा काय आहे की जे तुमच्याकडे येतात तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात तर त्यांनी काय काय बेसिक तयारी त्यांची अत्यावश्यक आहे?
0: बेसिक तयारी म्हटलं तर महत्वाची म्हणजे शारीरिक, कारण त्यांचं चालणं, प्रत्येक व्यक्तीने जो माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये येतो त्यांनी रनिंग असेल, योगा असतील किंवा चालणं असेल तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्या सोबत आपला डाईट सुद्धा महत्वाचा आहे. आपण तेलकट पदार्थ असेल, जे काय जंक फूड असतील तर त्या गोष्टी आपण टाळाव्याला पाहिजे. आणि जो आपला पोषक आहार आहे, जो आपण घरगुती आहार घेतो, तो आपण खाणं गरजेचं आहे, कारण त्याच बळावरती आपण जी सह्याद्रीची संपूर्ण सैर करू शकतो.
1: नक्कीच. कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नी मधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स मला ऐकायला आवडेल.
0: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनम, कारण ज्या वेळेला आम्ही सबमिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला सबमिट वरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइम करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता सबमिटला पोहोचलो. आणि त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेस आला होता, मला देखील आला होता, माझ्यासोबत मला बाकीच्या जी आमची टीम होती त्यांच्यामध्ये होता. आणि त्याच्यामध्ये काही 1-2 शेर्पा होते तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी जाणवत होत्या. आणि मनामध्ये एक होतं की आपल्याला शिखर क्लाइम करायचं आहे, परंतु आपल्याला जे अडथळे येत होते तर त्या अडथळ्याला कसं सामोरं जायचं, कारण महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला समोरचा देखील व्यक्ती आपल्याला सांगतोय की मला देखील त्रास होतोय, तर आपण तो त्या व्यक्तीला त्रास दाखवू शकत नाही.

0: कारण तिथे त्याला मोटिवेट करणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर वीक दाखवलं तर समोरचा व्यक्ती देखील हा घाबरणारच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण आम्ही 1.5 तास सुरुवात केली तर समिटवरती कधी पोहोचतोय आणि झापला झालेला हा त्रास, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून आणि एवढ्या मोठ्या हाईट वरती महत्वाचं असतं की योग्य निर्णय घेणं. तर तो जो हा प्रवास आहे आमचा माउंट युनोमचा, हा खूप माझ्यासाठी तरी जगावेगळा आहे आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून.
1: तू ह्या क्षेत्रामध्ये येताना कोणतरी इन्स्पिरेशन लागतं, तर तुझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी कोण आहे?
0: माझ्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातली इन्स्पिरेशन म्हणजे अरुणिमा सिन्हा मॅडम. आणि रत्नागिरीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टींचं असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला मला राजेश नेने सर आहेत आणि दुसरे मृत्युंजय खातू, ज्यांना लाल्या खातू म्हणतात, तर हे दोन व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
1: तू तुझ्याशी बोलताना अजून एक गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे 2023 साली तू रत्नागिरी ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने तू हा सगळा रस्ता पूर्ण केलास, तर ही तुझी सायकल वारी कशी होती आणि काय मोटिवने तू रत्नागिरी ते कन्याकुमारी सायकलने वारी केलीस?
0: नक्कीच, तुम्हाला जी समजलेली गोष्ट आहे ही खरी आहे. 2023 मध्ये त्याच्या 2 वर्ष जर मागे बघितलं तर K2K कारगिल ते कन्याकुमारी असा माझा प्रवास करायचा आहे सायकलने. तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये आलं की पहिला आपण रत्नागिरी ते कन्याकुमारी हा प्रवास करूया. तर लाल्या खातू म्हणजे जे मृत्युंजय खातू आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी अरेंज केली होती. आणि मी असं विचार केला होता की आपल्याला नुसती मोहीम करायची नाहीये, आपला हा समुद्र वाचला देखील पाहिजे. या समुद्रावरती काम करणारी आसमंत म्हणून एक संस्था आहे, तर त्या आसमंत संस्थेचा एक उद्देश घेऊन, म्हणजे आपल्याला सागर हा म्हणजे समुद्र आपल्याला वाचवायचा आहे, तो हा मोटो घेऊन मी ही सुरुवात केली होती. जवळपास 1340 किलोमीटर आहे माझं, जवळपास 12 दिवसांमध्ये ही राईड माझी कम्प्लीट झाली.
1: मस्त. मग त्यावेळेच तुझं रुटीन कसं होतं, त्या 12 दिवसांमधलं किती वाजता सुरू करायचं असं? आणि एकंदरीतच
0: 1340 किलोमीटर आहे, प्रत्येक दिवसाला मी 100 किलोमीटर असं नियोजन केलं होतं, जेणेकरून आपल्याला 15 दिवसांमध्ये हा प्लॅन आपला सक्सेसफुल होईल. दिवसाला 100 किलोमीटर असल्यामुळे सकाळी मी 5 वाजता सुरुवात करायचो, 5 ते 5:30 ला माझी सायकल चालू व्हायची. साधारण मी 9 वाजेपर्यंत नाश्त्यासाठी थांबायचो, 9 ते 9:30 पर्यंत माझा नाश्ता कम्प्लीट करायचा आणि 10 ते 15 मिनिटाची रेस्ट घेऊन मी परत पुन्हा एकदा 9:45 राईडला सुरुवात करायचो ते साधारण 12:30 पर्यंत. आणि ज्या ठिकाणी 12:30 किंवा 1 या दरम्यान एखादं कुठलं आपल्याला मंदिर लागेल त्या मंदिरामध्ये मी राहायचो. तिथले जे ट्रस्टी असतील, अध्यक्ष असतील, त्यांना भेटायचो मी, जेणेकरून मला तिथे आराम मिळेल. आणि नंतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा 3 वाजता माझी राईड चालू व्हायची ते संध्याकाळी 6 ते 6:30 पर्यंत. असं माझं संपूर्ण 100 किलोमीटर माझं कम्प्लीट करायचं. आणि ज्या ठिकाणी कुठे हॉटेल्स वगैरे असतील, डॉर्मेटरी असेल, ज्या ठिकाणी मी पोहोचायचो तर त्या ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था सुरू व्हायची. आणि त्याच्यानंतर सायकल प्रवास झाल्याच्या नंतर माझी एक्सरसाइज असायची, कारण सायकलिंग केल्यामुळे थोडेशी जास्त किलोमीटर असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास सुद्धा जाणवायचा, पाय मांड्या वगैरे भरत येणं. मग पूर्ण स्ट्रेचिंग करत, ऑइल वगैरे लावून थोडासा मसाज करून माझं पुढचं नियोजन राहायचं आणि पुन्हा सकाळी पुन्हा उठून 5 ते 5:30 ला पुन्हा राईड चालू असायची.
1: बापरे, आणि हा सगळा प्रवास तू एकट्याने केलास?
0: हो, माझी सोलो राईड होती.
1: खूप छान, खूप छान. आणि तू आता बोलताना म्हणालास की 15 दिवसांचं नियोजन होतं, पण तुझ्या नियोजना अगोदरच तुझी ट्रिप कम्प्लीट झाली. खूप खूप मस्त. आणि वरती मला एक पटकन रॅपिड फायर घ्यायला आवडेल, तुझं आतापर्यंत सर केलेल्या पैकी कठीण असलेलं असं शिखर?
0: कठीण असलं हिमालयातलं जर विचारलं तर माउंट युनोम, आणि आपल्या महाराष्ट्रातलं विचारलं तर वजीर सुळका.
1: ओके. आवडता खाद्यपदार्थ?
0: गोपाळ हॉटेलची मिसळ.
1: आवडतं ठिकाण?
0: आवडतं ठिकाण महाराष्ट्रातलं की बाहेरचं?
1: दोन्ही.
0: महाराष्ट्रातलं म्हटलं तर आपलं अक्कलकोट आणि बाहेरचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश.
1: ओके. आवडतं गाणं?
0: संदेशे आते हे, जे बॉर्डर मधलं आहे, तर ते माझं आवडतं गाणं.

0: सुरुवातीला मी जसं म्हटलं की गृहरक्षक दलातील जवान ते गिर्यारोहक प्रवास, तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तू होमगार्डची सर्व्हिस सुद्धा करत होतास. तर जेव्हा आपण पर्सनल लाईफमध्ये काहीतरी एक वेगळं करत असतो तेव्हा प्रोफेशनल लाईफ सुद्धा त्याच्या आड येऊ नये, तर त्यासाठी तिथले जे सगळे असतात त्यांचंही सहकार्य महत्वाचं असतं. तर ते कसं तुला लाभलं या प्रवासादरम्यान?
1: ज्या वेळेला माझी ड्युटी असायची त्यावेळेला तिथले संबंधित अंमलदार असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड मधले अधिकारी असतील, तर ज्या वेळेला

0: आमचा एखादा प्लॅन ठरायचा तर त्यावेळेला त्यांना मी रितसर नोटीस द्यायचो, सर मला अशा अशा वेळेसाठी मला सुट्टी हवी आहे, कारण त्यांना माहिती आहे की हा कोणत्याही चुकीच्या कामांसाठी हा सुट्टी घेणार नाही. आणि ज्या वेळेला माझं माउंटेनियरिंग क्षेत्राचं ज्या वेळेला कार्य त्यांना समजलं त्यावेळेला त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ते खूप सहकार्य करतात.
1: खूप छान, खूप छान. त्याचबरोबर तुला ट्रेकिंग ह्या क्षेत्रामध्ये जे रत्नागिरीमध्ये सगळी वाटचाल सुरू झाली तर त्याबद्दलची सुद्धा खूप छान अशी माहिती आहे, तर ती माहिती सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की रत्नागिरी ट्रेकिंगला कधीपासून सुरुवात झाली.
0: माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये ही माउंटेनियरिंगची सुरुवात आहे ती जवळपास 1986 ते 1987 या सालापासून झाली. आपल्या रत्नागिरीतले प्रवीण रेड्डी सर आहेत, गुंड्यामुळे सर आहेत, मोहन कातू सर आहेत किंवा सोमन भैया वणजू, वल्लभ वणजू ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत तर त्यांनी रत्नागिरीमध्ये माउंटेनियरिंग हे रुजू केलं आणि लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला. पहिले ते स्वतः जाऊन आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना ते सर्व सांगायला लागले की माउंटेनियरिंग म्हणजे काय आहे, ट्रेकिंग म्हणजे काय आहे, आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आणि तो प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर जी आमची तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीकडे पोहोचवतोय.
1: खूप छान. ट्रेकिंग किंवा मान्सून ट्रेक्स जनरली आपल्या कोकणात रत्नागिरीत खूप फेमस आहे आणि हे आता सोशल मीडियावरती अगदी म्हणजे बझरवरती चालू आहे, तर मग जे आपले सगळे युवक मित्रमैत्रीण ऐकताय तर त्यांना जर अरेंज करायचं असेल, कारण अजूनही 2026 चा पावसाळा संपलेला नाहीये, तेव्हा ते मॉन्सून स्पेशल ट्रेकिंग स्पॉट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छुक आहेत आणि तेही एक प्लॅन करू शकतात, तर त्यासाठी तू काय सांगू शकशील?
0: आपल्या रत्नागिरीमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, म्हणजे आपण जे स्वर्ग म्हणतो ती आपली रत्नागिरी आहे. आता रत्नागिरीमध्ये लेटेस्ट म्हटलं तर लिंगाचा डोंगर आहे, म्हणजे मार्लेश्वर आहे, मार्लेश्वरच्या समोर जो आपल्याला पर्वत दिसतो, डोंगर दिसतो, त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात. तिथून आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात, तर आपल्याला तो एक आहे लिंगाचा डोंगर. त्याचबरोबर चिपळूणमध्ये चोरवणे गाव आहे, तर तिथे नागेश्वर म्हणून एक ट्रेक आहे आणि आता श्रावणामध्ये तो खूप महत्वाचा मानला जातो कारण वरती शंकराचं देवस्थान आहे आणि तिथले महत्वाचं असं आहे की तिची जी शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती वरून जे पाणी पडणार आहे ते बारमाही आहे, कधीही तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये गेलात तर ते पाणी कधीच आटत नाही, त्या दगडाला छेद आहे आणि छेदातनं बरोबर पाणी त्या पिंडीवरती पडत. आपण जे म्हणतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेल्या पाहायला मिळते किंवा गंगा वसलेली आहे, तर त्याचं रत्नागिरीमधलं एक महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं नागेश्वर. त्याचबरोबर माचाळ टू विशाळगड आहे ज्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणतो, कारण माचाळ हे खूप फेमस आहे. तिथून आपल्याला कोकण दरवाजाने विशाळगडावरती जाता येतं कारण विशाळगडाचा इतिहास देखील खूप आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गडकिल्ले आहेत, रसाळगड आहे, सुमारगड आहे, महिमतगड आहे, महिपतगड आहे, प्रचितगड आहे, चगदेव असे खूप सारे आहेत ठिकाण. जवळपास 25 ते 26 किल्ले आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत प्लस डोंगरवाटा देखील आहेत.
1: नक्कीच. आणि ज्यांना म्हणजे हे सगळं ऐकताना असंच वाटलं की बॅग भरू और निकल पडू, तर ज्यांना ह्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ते तुला नक्कीच अजून मेसेज करून डीएम करून नक्कीच पिळतील. एकंदरीतच ट्रेकिंग किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला बाकी सगळ्या ठिकाणाहून मिळेलच, पण हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आकाशवाणी रत्नागिरीच्या FB, इन्स्टा आणि ट्विटर या सोशल हँडलद्वारे. त्याचबरोबर ही मुलाखत तुम्हाला ऐकायला मिळू शकते युट्यूबच्या आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती, आणि त्याचबरोबर अशा अनेक मुलाखतींचा खजिना तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी युट्यूबच्या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण तत्पूर्वी आकाश, तू इथे आलास आणि खूप सुंदर रोमांचक अशी माहिती ट्रेकिंग बद्दलची, तुझ्या या ट्रेकिंगच्या प्रवासाबद्दलची तू आम्हाला दिलीस. खरं तर वेळ पुरेनासा आहे प्रत्येक गडाबद्दलची माहिती, तो प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल, तर अशाच संधी मिळत राहूत. आणि जाता जाता एक मात्र प्रश्न की इथून पुढचे तुझे काही ट्रेक्स लाईन्ड अप आहेत का हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आता लेटेस्ट आहे 30 तारखेला रांगणा, हा आम्ही आता प्लॅन करतोय आणि त्याच्या बरोबरच हिमालयातील एक एक्सपिडिशन करायचा आमचा प्लॅन चालू आहे.
1: अरे वा,
0: त्याचं आता नियोजन लवकरच होईल. आणि गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं माउंट एव्हरेस्ट सर करणं, कारण ह्याच्यावरती कुठलंही शिखर नाहीये, तर माझं देखील तेच स्वप्न आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये सुरेंद्र चव्हाण म्हणून आहेत दापोलीतले, त्यांनी पहिला माउंट एव्हरेस्टवरची चढाई केली. मी 10वीला असताना त्यांचा मला धडा होता, पण त्यावेळेला माउंटेनिंग क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं. आणि आता लेटेस्ट 21 मे 2026 गिरीप्रेमीची टीम आहे पुण्यातील, तर त्याच्यामध्ये अखिल काटकर म्हणून आहेत. अखिल काटकर सर तो आपल्या लांजातला आहे, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती

0: ज्याने माउंट एव्हरेस्ट वरती चढाई केली. तर लवकरच मला देखील असं वाटतंय की आपली हॅट्रिक ही कम्प्लीट झाली पाहिजे आणि माझ्याकडून देखील माउंट एव्हरेस्ट हे सर झालं पाहिजे.
1: नक्कीच, त्याबद्दल आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि युवक दोस्तांतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माउंट एव्हरेस्ट केल्यावर परत एकदा भेटू आणि तोही प्रवास नक्की इन डिटेल जाणून घेऊ आपण. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला तर फ्रेंड्स, याच एकदम पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग नोटवरती आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.
2: निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. गीतरचना आहे श्रीरंग गुडबोले यांची आणि सतीश राजवाडे यांची. संगीत दिलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

स्वप्नील बांदोडकर, बिल्ला शेंडे यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत. अभिजित सावंत, बिल्ला शेंडे यांच्या स्वरात. गीतरचना गुरु ठाकूर यांची, संगीत निलेश मोहरीर यांचं.

अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिका ताई तुम्हा सगळ्या बाल श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात बच्चे मंडळी? छान अभ्यास करा, हसत खेळत राहा, आनंदी राहा. आणि आज महत्वाचा दिवस आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. बरं का बाल दोस्तांनो, 23 ऑगस्ट 2023 ला इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतल्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. आठवत आहे ना तुम्हाला? या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला. आणि चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरलं त्या लँडिंग साईडला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. आणि हा दिवस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा उद्देश काय बरं असेल, तर तरुण पिढीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ या

0: संशोधनाबद्दल आवड निर्माण करणं. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालय आणि विज्ञान संस्थांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करतात. स्पर्धा असतात, क्विझ कॉम्पिटिशन्स असतात, खूप काही आयोजित करण्यात येतं. इस्रो आणि शासनातर्फे विविध वैज्ञानिक प्रदर्शनं आणि जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. तर बरं का बालदोस्तांनो, तुम्ही सुद्धा विज्ञानाविषयी नवनवीन माहिती जाणून घ्यायला उत्सुकच असता नेहमी, नाही का? तेव्हा अशीच उत्सुकता जागृत ठेवा आणि खूप छान नवीन नवीन माहिती मिळवत जा, जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत जा. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. इंद्रायणी मुळे ही बालमैत्रीण आपल्यासाठी खूप सुंदर असं संतूर वादन सादर करणार आहे. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव इंद्रायणी अभिजित मुळे. मी 9व्या वर्गात शिकते. मी गेल्या 1 वर्षापासून पंडित वाल्मिक धांदे यांच्याकडे संतूर शिकते आहे. आज मी आपल्या सगळ्यांना संतूरवर नटभैरव राग वाजवून दाखवणार आहे.

वा क्या बात है, इंद्रायणी मुळे या बाल मैत्रिणीचं संतूर वादन अप्रतिमच होतं। तुम्हाला सुद्धा ते खूप आवडलं असेल। आणि बच्चे मंडळी, याबरोबरच आजचा गमतजमत कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका ताई आता आपली रजा घेते। पुन्हा भेटू लवकरच। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, खूप खेळा, मज्जा करा। नमस्कार। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।

0: गम्मत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोतेहो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: पार्टी हवी
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी.
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही?
0: नो शेअरिंग.
3: आरबीआय सांगते, बँक पार्टनर सतर्क राहा.
4: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळ.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमारती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील।

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही

तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळं आणि सुबाकी स्टेशनर्स या 2 पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळं हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुबाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी

23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालय आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार

संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवस अखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
1: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे, कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय अंतराळ दिवस देशभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला. अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेली कामगिरी आणि भारताच्या आगामी मोहिमा आणि त्यापुढची आव्हानं याविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम, आज संपूर्ण देशात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातोय, भारताच्या दृष्टीनं या दिनाचं महत्व काय आहे?
1: नॅशनल स्पेस डे म्हणजे राष्ट्रीय अंतराळ दिवस हा आपण 23 ऑगस्टला साजरा करतो, कारण त्याच दिवशी 2023 मध्ये लुनार लँडिंग म्हणजे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग किंवा अलगदपणे दक्षिण ध्रुववर चंद्रावर लँड झाला तो. आणि आधी याआधी दुसऱ्या कुठल्याही देशाला असं यश मिळालं नव्हतं. खरं तर हा सेकंड अटेम्प्ट होता, चांद्रयान 2 थोडक्यात मिस झालेला. पण हे जे यान होतं विक्रम लँडर हे अगदी अचूकपणे ज्या कोऑर्डिनेट्स वर लँड करायचं होतं तिथे केला लँडिंग. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी ही मोठी एक कामगिरी होती. इट वॉज ए सायन्स टेक्नॉलॉजी विक्ट्री. आणि इस्रोला हे यश मिळाल्यामुळे मॉरल बूस्ट झालं सायंटिस्ट इंजिनियर्सचं, आणि याचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्यानंतर इट वॉज लाईक अ गेम चेंजर. आणि त्यामुळे त्यानंतर आपण मिशन गगनयानचं पण सुरू केलं काम. सॉफ्ट लँडिंग ऑन साऊथ पोल ऑफ मून हे एक मोठं यश होतं. आणि थोडेच दिवस आधी रशियाचं यान फेल गेलं होतं आणि त्यांचं मोठं बजेट होतं अँड दे आर पायोनियर्स इन स्पेस. तरी पण आपल्याला यश मिळालं. आणि डार्क साईड ऑफ मून वर त्या बाजूला चीनला यश मिळालं होतं, पण नासाने पण इथं पाठवलं नव्हतं यान. आणि आपण हे सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यातल्या त्यात विज्ञानाचे प्रयोग केले. तो दिस वॉज अ बिग अचीवमेंट होती.
0: इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून ते अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक आत्मनिर्भर देशापर्यंतचा भारताचा प्रवास नक्कीच सोपान होता. या काळात इस्रोनं केलेल्या देदीप्यमान कामगिरी

0: आणि या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: इस्रोला 57 वर्ष झालेले आहेत. 15 ऑगस्टला स्थापना झाली होती 1969 मध्ये. तर इस्रोने सुरुवातीला जे काम केलं किंवा आपले यान होते, कॉम्पोनंट्स होते, रॉकेट आणि सगळे पार्ट आपण इम्पोर्टेड घ्यायचो. बऱ्यापैकी रशिया किंवा फ्रेंच गायनामधून पण लॉन्चिंग व्हायचं. आणि तुंबा म्हणजे केरळामध्ये खरं तर सुरुवात झाली इस्रोची. अपाचे रॉकेट होतं पहिलं जे केलं, डॉक्टर विक्रम साराभाईंनी मोठी कामगिरी केली आणि सुरुवात केली खरं तर. आणि आता लाईक वी हॅव कम अ लॉंग वे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की बैलगाडीवरून पेलोड घ्यायचो आपण बायसिकलवर, म्हणजे डॉक्टर कलाम सरांचे असे फेमस पिक्चर्स आहेत. सो वी हॅव कम अ लॉंग वे. आणि आता आपण आत्मनिर्भर आहोत या क्षेत्रात, कारण आता आपण सगळं एंड टू एंड. आणि चांद्रयान 3 ची हीच खासियत होती की फ्रॉम डिझाईन अँड कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन सगळं मेक इन इंडिया होतं. सो आत्मनिर्भर भारतची ही जी मुवमेंट आहे, तर डिफेन्स आणि स्पेसमध्ये खरंच आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि इस्रोने सगळं खरं तर काम केलं, रॉकेट आणि सगळं PSLV आणि हे सगळं इस्रोचं. आणि प्रायव्हेट कंपनीज गोदरेज अँड बॉईज, टाटा एरोस्पेस, मग वायचंद नगर इंडस्ट्रीज, छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशनने कॉम्पोनंट पार्ट प्रोव्हाइड केले. सॅटेलाइट किंवा स्पेस अप्लिकेशन सेंटर, इस्रोचं अहमदाबाद सेंटर, बँगलोर, अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये इस्रोच्या सेंटर्समध्ये काही गोष्टी आपण बनवल्या भारतीय ह्याचे बनावटीचे. सगळंच आपलं मेक इन इंडिया होतं. आणि त्यामुळे आता आपण आत्मनिर्भर भारतच्या ह्याच्याकडे चाललो आहे मिशन आपली. आणि खरंच ही सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि आपण हे अचीव्ह केलं आहे. वी आर नाव इन द टॉप लीग किंवा एलिट ग्रुप म्हणतो आपण. टॉप 3 स्पेस एजन्सीज मध्ये आपलं नाव येतं, नंबर येतो. हे नासा आणि शिया 3 नंतर आपला 3-4 नंबरच येतो आता. सो वी आर इन द टॉप 4 स्पेस एजन्सीज आता असं म्हणू शकतो.
0: भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विक्रम लँडरची महत्वाची कामगिरी किंवा यश काय आहे?
1: चांद्रयान 2 थोडा म्हणजे अपयश आलं, पण त्यानंतर त्याच्या थोडक्यात असं आपलं चुकलं, 3 legs वर लँड झालं ते. त्यानंतर आपण फेलियर म्हणू शकत नाही, बिकॉज द ऑर्बिटर वॉज इन प्लेस. म्हणजे चांद्रयान 2 ऑर्बिटर चंद्राभोवती फिरायला लागला होता आणि मग आपण त्याचाच उपयोग करून घेतला. आणि चांद्रयान 3 लगेच सुरुवात झाली. आणि डॉक्टर सोमनाथ सर, ही वॉज द चेअरमन इस्रो दॅट टाइम, मग त्यांनी असं ठरवलं की असं आता अचूक काम करायचं, अक्युरेट आणि प्रिसिजन, की आता यावेळेस काही तुकणार नाही. तो AI वापरला, तंत्रज्ञान. आणि मी तर म्हणेन स्पेस इज मल्टी डिसिप्लिनरी, म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, अनेक ब्रांचेस येतात यामध्ये. विक्रम लँडर इज ए क्लासिक एक्झाम्पल ऑफ विक्री. आणि डॉक्टर विक्रम साराभाईंचंच नाव दिलेलं होतं. आणि खरंच आपल्याला एक विश्वविक्रम आपण एस्टॅब्लिश केला आणि यश मिळालं आपल्याला. तो सॉफ्ट लँडिंग करून जेव्हा दक्षिण ध्रुव जवळ, आणि तो ते जे कोऑर्डिनेट्स आपण ठरवले होते तिथेच बरोबर लँड झाला. आणि ते सॉफ्ट लँडिंग झालं, जे जग बघत होतं, कारण वी वर ऑल वॉचिंग द सॉफ्ट लँडिंग. आणि फक्त आपण भारतात नाही तर सगळे जगातले लोक पाहायला लागले होते. तो सगळ्या जगातल्या लोकांनी आता आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे. आणि त्यांना आता कळलेलं आहे की भारताची स्ट्रेंथ आहे ही सायन्स टेक्नॉलॉजी. आणि हे यश मिळाल्यानंतर सॉफ्ट लँडिंग तर झालं. आणि त्या ठिकाणी आता नासाचं असं म्हणतात की आर्टेमिस 3 मिशन लँड होईल. तर आता नासाने आपल्याला इस्रोला विचारली आहे मदत किंवा कोलॅबोरेशन. आणि आपण मग हे प्रकारचं यश म्हणू शकतो. आणि सायन्स म्हणजे एक तर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन झालं, लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग, ते दाखवून दिलं आपण जगाला. आपल्या स्वतःसाठी होतं खरं तर. आणि त्यानंतर त्याचा रोवर पण, प्रज्ञान रोवर पण बाहेर आला. आणि 14 त्याचे प्रयोग सुरू होते, म्हणजे पेलोड्स होते त्याच्यावर किंवा इन्स्ट्रुमेंट. आणि विक्रम लँडरचे 4 आणि प्रज्ञानचे 3. आणि त्यांनी काही गोष्टी विज्ञानाच्या अशा शोध लावले, किंवा Helium-3 आणि तिथे थोडं ड्रिलिंग करून पाणी आहे का, मग तिथे पुढचे मिशन आपल्या मोहिमा घडतील का. म्हणजे फक्त इस्रोसाठी नाही तर जगाला फायदा झाला पाहिजे. चंद्राची कशी निर्मिती झाली, मून इज अ नॅचरल सॅटेलाइट, आपला उपग्रह आहे, तर चंद्राचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचा हा विषय आहे. या सगळ्या गोष्टींच्या असे शोध लावले आपण आणि खूप दूर अशा गोष्टी उलगडल्या. सो वी रिझॉल्व्ह ऑर वी सॉल्व्ह मेनी मिस्ट्रीज. आणि

0: जेव्हा सोलर सिस्टम आपल्या सूर्यमालेची हे झाली निर्मिती, पृथ्वीचा जन्म झाला आणि चंद्राचा पण, तर त्यावेळेला काय काय कसं कसं घडलं असेल त्यासाठी आपण चंद्राचा अभ्यास करतो. तर हे विज्ञानासाठी अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत. आणि जे काय ठरवलं होतं, प्लॅन होता, इतकं मोठं बजेट होतं, तरी पण आपण सगळ्या एक एक पैशाचा हे केला, म्हणजे जस्टिफाय केलं आणि यश मिळालं आपल्याला. ओव्हरऑल इट इज द वन ऑफ द बेस्ट सक्सेसेस इन स्पेस टेक्नॉलॉजी. अंतराळ क्षेत्रात हे एक मोठं उदाहरण आहे विक्रम लँडरचं.
1: शैक्षणिक संस्था आणि विज्ञान प्रसारक राष्ट्रीय अंतराळ दिन कसा साजरा करतात, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, मग चांद्रयान 4, मंगलयान 2, शुक्रयान, असे जे या अशा अम्बिशियस मिशन आहेत, तर हे अवेअरनेस ही करण्यासाठी खेडेगावात जाऊन आम्ही विज्ञान प्रसारक म्हणून काम करतो. तो यावर्षी आम्ही पुण्याच्या काही झेडपी स्कूल्स मध्ये आणि कर्नाटक हायस्कूल, कलमाडी स्कूल आणि या आठवड्यात सैनिक स्कूल सातारा, कावेरी ग्रुप मध्ये मोबाईल प्लॅनेटेरियमचे शोध केले. म्हणजे तारेजमीपर नावाची एक बँगलोर स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे मोबाईल प्लॅनेटेरियम आहेत, म्हणजे तारांगण आहेत. तो ते आम्ही इथे आणून सगळेच काही नेहरू प्लॅनेटेरियमला जाऊ शकत नाही, तो वीक एक टू द्या स्टेप आणि मोबाईल सायन्स लॅब आणि स्पेस ऑन व्हील्स अशा या गोष्टी आम्ही पॉप्युलराइज करतो. म्हणजे माझ्यासारखे विज्ञान प्रसारक किंवा अंतराळ एज्युकेटर, तो आम्ही हे का करतो, तर आता आपल्याला माहितीये की साऊथ डॉमिनेटेड आहे स्पेस फील्ड किंवा डिफेन्स पण. बँगलोरमध्ये हेडक्वार्टर्स आहे, सुरुवात झाली केरळमध्ये, आंध्रामध्ये श्रीहरिकोटा वरून लॉन्चिंग होतं, मेजर लॉन्चिंग. तामिळनाडूमध्ये स्पेस स्टार्टअप आहेत, प्रायव्हेट खासगी कंपन्या आहेत, पण महाराष्ट्रात याचा अवेअरनेस नाही आहे किंवा कमी पडतो आपण कुठेतरी. तर आम्ही अवेअरनेस का क्रिएट करतो, नाही तर मुलांना हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे कळत पण नाही किंवा त्यांना सांगायला कोणी नसतं किंवा देर आर नो रिसोर्सेस ऑर रिसोर्स पर्सन लाईक अस. मग आम्ही काय करतो, त्यांना असं सांगतो की हे पण एक करिअर ऑप्शन आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला.
1: चांद्रयान मोहिमेसोबत इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी नासा ही संस्था इस्रो सोबत कशा प्रकारे सहकार्य करत आहे?
0: इस्रो आणि नासा मध्ये आता एक करार झालेला आहे, त्याला आर्टिमिस अकॉर्ड म्हणतात. तर नासा जे आर्टिमिस 3 मिशन होणार आहे, तेव्हा त्यांनी ती साईट निवडलेली आहे जी आपली विक्रम लँडरची जागा होती, पॉइंट ऑफ लँडिंग. त्यामुळे आता आपण त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला पण नक्कीच होणार आहे, कारण आपल्या पण पुढच्या मोहिमांना आणि जगात आपलं एक स्थान झालेलं आहे, उच्च स्थान, तो वी आर इन द टॉप नॉच स्पेस एजन्सी, आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे, कारण कमर्शियल मिशन साठी आपल्याला खूप ऑर्डर्स येतील नंतर. तर आर्टेमिस 3 जेव्हा नासाचं लँडिंग होणार आहे, मॅन मिशन म्हणजे मानवी मोहीम असेल, तर ते 3 अंतराळवीर जेव्हा जातील तेव्हा इस्रोचा सहभाग असेल त्यामध्ये, आणि दॅट विल हेल्प अस इन फ्युचर मिशन. आणि आपला त्यांना फायदा होईल, त्यांचा आपण करून घेणार आहोत, असा दोन्ही होणार आहे.
1: भारताची महत्वाची मोहीम असलेल्या चांद्रयान 4 सोबतच अन्य आगामी मोहिमा यशस्वी करण्यासाठी इस्रो समोर काय काय आव्हानं आहेत?
0: इस्रोची आता चांद्रयान 4 जी मिशन होणार आहे येणाऱ्या काळात 2 वर्षांमध्ये वगैरे, तर आपण रोवर पाठवणार किंवा एक बग्गी सारखी एक व्हेकल आणि त्यानंतर मॅन मिशन. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी अत्याधुनिक असणार आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक असणार आहे मोहीम नक्कीच, पण त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते त्याला आपण आता सज्ज आहोत. आणि ही झाली चंद्रावरची मोहीम, चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 मॅन मिशन. पण आता पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षात गगनयान 1 होणार आहे, मिशन होणार आहे, म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्थानक किंवा आपली स्वतःची इंडिजिनस आपलं स्पेस स्टेशन. कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे, परंतु आपलं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल, लो अर्थ ऑर्बिटवर म्हणजे 400 किलोमीटर भूमीपासून वरती असा फिरतो तो. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आणि आपण आता सज्ज आहोत. आपल्या ऍस्ट्रोनॉटची ट्रेनिंग मॉस्कोमध्ये झाली, तर मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली त्यावेळेला हे 4 पायलट, एअरफोर्स पायलट ज्यांची निवड झाली, त्यांची कोविडच्याच वेळेला लॉकडाऊनमध्ये ट्रेनिंग रशियामध्ये झाली, परंतु सगळं बाकीचं भारतीय बनावटीचं आहे किंवा इंडियन एअरफोर्सचे पायलट्स आहेत आणि आपलीच टेक्नॉलॉजी आपलंच सगळं आहे.

0: It is collaboration between Hindustan Aeronautics Limited HAL, Indian Air Force आणि इस्रो. मग त्यासोबत DRDOचं एक डिफेन्स फूड आणि मेडिसिन डिपार्टमेंट, कारण आपण अंतराळवीरांना पाठवतो स्पेसमध्ये तेव्हा त्यांची जेवणाची सोय करावी लागते, मेडिसिन, स्पेस मेडिसिन वगैरे. तर आता आपण सज्जा आहोत, त्याची सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि म्हणूनच मागच्या वर्षी एक्झियम 4 मिशन मध्ये जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसमध्ये जाऊन आले ISS मध्ये, तेव्हा त्यांनी असे काही प्रयोग तिथे केले, म्हणजे आपले भारतीय एक्सपेरिमेंट, आपण 7 एक्सपेरिमेंट पाठवले होते आणि तिथे 14 ते 16 दिवस ते राहिले होते आणि ही वॉज कंडक्टिंग बॅक टू बॅक एव्हरी डे एक्सपेरिमेंट. तर हे प्रयोग होते जेवणासाठी, म्हणजे आपण मोड आलेली मटकी किंवा असं सगळं तिथे काय खाऊ शकतो, मग आपलं जेवण तिथे चालेल का वगैरे. तर असे सगळे प्रयोग आता चालू आहेत आणि गगनयान 1 विल बी अनमॅन आणि गगनयान 2 विल बी मॅन मिशन. मग हे सगळं याची तयारी चालू झालेली आहे, किंवा अंतराळवीरांना वरती पाठवणं सोपं आहे पण त्यांना परत आणायचं सेफली ही एक मोठी चॅलेंज आहे. हे सगळे आव्हानं आहेत, त्याला आपण आता सज्ज आहोत, वी आर रेडी फॉर इट.
1: धन्यवाद मॅडम. आपण राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हे माहिती आहे का, प्रज्ञान रोवरच्या यशस्वी तैनातीनंतर त्याच्या सॉफ्ट लँडिंग साईटला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ यशांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर अंतराळ विज्ञानात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस ठरला आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्यातही ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांनी पाठवलेली आवड. आणि हे श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, अलका दयानंद साळवी, किशोरी दत्ता गोरे, आशा अंकुश गोरे, मेघा सुभाष सातवेकर तमनाकवाडा, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विजयकुमार स्वामी, आयशा रमजान डफेदार, मंगला पोवार, वंदना आवळेकर, वरुड जळुका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी इथून, श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे ठिकपुरली, पांडुरंग साताप्पा, बाजीराव टिपुगडे, सानिका ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोली, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी जोशी, परभणीहून गणेश हरगावकर आणि अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना शब्बीर नायकवडे रुई इथून. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं थोरली जाऊ या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या गीतानंतर वळूया आता पुढच्या गीताकडं. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी, सारस रेडिओ श्रोता संघ, तालुका माजलगाव इथून, नारायण चिरके, चंपाबाई, राहुल, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे, डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्तुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भाऊसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरादेवी, रुद्र कोळकर, वाकोणी तालुका, बदनापूर, शिवानी कांबळे, अलाहाबाद, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, संगीता काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, वरणगे, ही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार बस्तवाड इथून, विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाष, प्रीती, महादेवी, श्रुती, मियारा, स्नेहा, अनिकेत आणि सोहम जंगम, याचबरोबर बाजीराव वाघमारे, केरूर, गजबर अत्तार, फरीद मणेर, वैभव जाधव, मनोज रानडे, कुरुंदवाड, सलीम नायकवडे, भैरेवाडी, सचिन राजमाने, तेरवाड, भोला जाधव, अनिकेत कमते, बाळू पवार, सचिन पाटील, नृसिंहवाडी, सूरज मडिवाळ, बाबूराव परीट आणि गुलफाम,

वाढ इथले श्रोते. याबरोबरच संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर निवास नारायणी तुकाराम पाटील सोन्याची शिरोली, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी आणि देदणादन ग्रुप सुवर्णा कांबळे तारबे पार्क कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी विशाल, पूजा बापू डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टणकोडली इथले हे श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं हे मस्त भावगीत.

मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली राजेंद्र शेंडगे सुप्रिया कल्याणीताई चिनू कविश आकाश शेंडगे विनोद गोरे देवराष्ट्रे तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन सूरज जैन पी आर जैन फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात दयानंदनगर नांदेडहून प्रकाश जैन सानिका रांगोळे राजश्री हिराबाई राजेंद्रबंडा रांगोळे पोपट मोरे गणेशनगर पट्टणकोडोली शुभांगी गोरे प्रियांश गोरे कृष्णाघाट मिरज आणि स्नेहजिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डिगवडी गणेशनगर बांबवडे याचबरोबर कीर्ती अहिल्या स्वरा साईराज सीमा उमा आणि उत्तम पाटील वारणा कापशी इथले श्रोते कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं छोटी बहन या चित्रपटातलं हे मस्त गीत

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया आणि ऐकूया आपल्या पुढच्या श्रोत्यांची आवड. यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रियल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख. मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, चार्ली, प्रतिभाताई, सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी. आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर, सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मणचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, लतीफ महात, शशिकांत पाटील कुरुंदवाड, सचिन किल्लेदार भडगाव, अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी, चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती, अजित, लताताई, राजाराम चव्हाण, तुंग इथून हर्षवर्धन पाटील, रोहिणी, मेघा आणि संजना पाटील. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं वाजवू का या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वळूयात शेवटच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरोटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव. जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून उस्मान शेख, फौजी, सायरा बनो, दस्तगीर, फैजन बी, शाकेर, इस्लामबी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्ला बी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर. तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. धूमधडका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक, इचलकरंजी. हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडकेहाळ, तालुका निपाणी. शांताबाई, नामदेव, जयदीप, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुडचिंगी इथले श्रोते. याचबरोबर तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे. चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, राम हुक्केरे, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. आणि श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत, टिकू, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी, सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे पाटील. निजामाबादहून शेख अल्लाबक्ष, बेगम राबिया. अशोकनगर बसमतहून पार्वती, सखाराम ठोके, दीपाली, राजू ठोके, रोहित, सोनू, मोनू ठोके. आणि श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर इथून शेषराव बोबडे, सोनाजी, सीताराम, वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, साहेबराव लोखंडे आणि नावकीकर मारुतराव भुसारे. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं कशाला उद्याची बात या चित्रपटातलं हे मस्त गीत.

0: मंडळी, या छानशा गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.
2: ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: But I've seized up.
1: आकाशवाणी मुंबई. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
1: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी

शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल, तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या

कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे, तर कर्जरोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45, तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टणम इथं झालेल्या ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांच्या बैठकीत आज ब्रिक्स क्रीडा संयुक्त जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ब्रिक्स देशांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समावेशकतेतून क्रीडा क्षेत्रातलं सहकार्य आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्धता या जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत क्रीडा साहित्याचं उत्पादन वाढवणं आणि जागतिक गुंतवणूक भारतात आणणं यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन व्हावं, तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका, समुद्रात कार्यरत विशेष जहाजं आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज कोलकाता इथं गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केलेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत भुलेश्वर इथे काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते, पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील

0: शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद दोन सभागृहांवरून एका सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज, अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेलं शिवप्रभूंचे गातो गुणगान हे गीत ऐकणार आहात. गीतरचना आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची. ऐकूया सुरेश जाधव आणि सहकारी यांच्या स्वरातील ही गीतरचना. सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेलं हा पोवाडा

त्यांची हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजाराची कमतरता आहे याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील राऊशी कोळी वदार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत, आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

राजांचं शिक्षण चालू झालेलं आहे आणि एक दिवस राजांच्या बरोबर असणारी बाल सौंगडी 10-10, 12-12 वर्षाची हे पोरं हे म्हणत आहे की राजे आज आपण फेरफटक्याला जाऊया आणि राजे कुठरी खाले राजे निघाले फेरफटक्याला राजे निघाले फेरफटक्याला रोहिणेश्वरी

आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोर्ड दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400 साडेचारशे हे बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं

कुंढाण्या पाठोपाठ कुंढाणा जिंकला, कुंढाण्या पाठोपाठ पुरंदर जिंकला। राजे किल्ल्यावर किल्ले, किल्ल्यावर किल्ले जिंकाई लागलेली आहे। आणि काय झालं म्हणाल, शिवाजी राजे या रोहिणेश्वरमुळं परत फिरले असताना पुण्याकडे एका दरीतून अचानक राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। राजाने घोडा थांबवला। इसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं। परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। इसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे। तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे। तो पळाय लागला, पाचता पाचता थे सारून पटला गुडघ्याला लागलेला आहे, परत उठलेला आहे आणि परत सुटत आहे। राजे राजे थांबा, राजे तो पळत येणारा ग्रस्त पळत आला। राजेचे खट्ट पायधरी आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही। कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं। आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा। अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी बांड पोडली, भर दिवसा पाणुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाना खाल्ला, राजा संपलो। असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याचं। एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या। आणि एसाजी निघालेला आहे प्रण।

राम राम पाटील, मी साजी आहे। अरे का आलास पाटील? शिवाजी राजांच्या कानावर तुमची कागाळी आली आहे म्हणून शिवाजी राजांनी तुम्हाला येशीपाशी बोलवलंय। अरे कोण राजा? अरे ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारामध्ये मुजरे करतो त्याचा मुलगा राजा। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं। नामधारी राजा आहे, अजून तुझी नाळ वाढली नाही, ओट पिळा तर दूध निघेल। पाटील तोंड सांभाळून बोला। अरे जा। इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तसाजी, राजे पाटील मगरूर आहे। काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाढली नाही, ओट पिळा तर दूध निघेल। तानाजी माणूसरे बाजून उभे होते, तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळ्या। हे साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितले, एसाजी तानाजी, एसाजीनं केले ते बरोबर आहे। बाबा आपले नाव? रामजी। आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी। एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघामच्या बरोबर। आणि राजे निघालेले। राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच

पाटली राजा, नामधारी राजा नाही, या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे। या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं बाळ, माझ्या माता भगिनी नाही। या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे। या विचारामध्येच राजे पुण्याला आले। आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्याने सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा। आणि हे साजी

रात्रीची भराची वेळ. रांजे गाव गाड झोपी गेलेलं होतं. त्या रांजे गावाला दोन ईशा होती, तिथं पहारेकरी होते. ईसाजीनं काय केलं, पहारेकऱ्यानं धरलं, तोंडात बोळा कुंबला बांधून ठेवलं. गावात प्रवेश केला, रांजे गाव झोपी गेलेला. ईसाजीनं विचार केला, गाव पाटलाच आहे. आता आपण जर पाटलाच्या वाड्यावर गेलो,

केला, काय बंदोबस्त केला? अहो सर्व घरांना बाहेरनं कड्याला टाकले, जर तिकडे पाटला नारडावरून केली तर कुणाला यायला मार्ग नाही. गावाचा बंदोबस्त केला, पाटलाच्या वाड्यावर गेला, पाटील गाड झोपलेला. ईसाईनं पाहिलं, पाटील गाड झोपले.

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मां साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? मां साहेब, दरबारी चला कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम मां साहेब, प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो राजे? राजे, याच ठिकाणी माझ्या मुलीची आबरुटली. राजा, याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आणि ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब, मां साहेब, मला न्याय होय. पाटील, आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते. मां साहेब, पाटील, तू जशी आता गायवाया करतोय त्यावेळी त्या मुलीनी अशीच गायवाई केल्या नका. पाटील, पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. पण नीच, तुला तिची माया आली नाही. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं? पाटला

हे छत्रपती शिवरायांनी कितव्या वर्षी केलं म्हणाल? यावेळी राजांचं वय किती होत? वयाच्या 14 वर्षाला राजांचं वय होत फक्त 14 वर्षाचं। वयाच्या 14 वर्षाला

सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा पणत्ता ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीची 8:30 वाजली आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत सुरुवातीला ऐकूया असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे जवाहर बक्षी यांची.